भावार्थ दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 52, दशक 4, समास 7, दास्य भक्ती। मागे आपण 6व्या भक्तीचे लक्षण पाहिले, आता सावधपणे 7वी भक्ती ऐका। 7वी भक्ती म्हणजे दास्य भक्ती। आपल्याला जितके काम दिले असेल तितके करावे, सदा देवाच्या द्वारी, सदा देवाच्या सहवासात असावे, देवाचे वैभव सांभाळावे, काहीही कमी पडू देऊ नये, देवाची भक्ती वाढवत वाढवत न्यावी, भंगलेली देवालये दुरुस्त करावी, मोडलेली सरोवरे बांधावी, ओसऱ्या धर्मशाळा चालवाव्या, नवीन स्थापन कराव्या, जर्जर झालेल्या इमारतींचा जीर्णोद्धार करावा, पडलेले काम तत्परतेने करीत राहावे, हत्ती, रथ, सिंहासने, चौरंग, पालख्या, सुखासने, मंचक, विमाने नवीन करावी, मेघडंबरी, छत्र्या, सूर्यपाने, निशाणे नवी करून आदरपूर्वक सांभाळीत जावे, नाना प्रकारची वाहने, बसण्याची उत्तम स्थाने, विविध सुवर्णाची आसने प्रयत्नपूर्वक करीत जावी, भुवने, कोठड्या, पेट्या, दुधी भोपळा, रांजण, कोहळी, घागरी याच्यामध्ये पूर्ण द्रव्य भरत जावे प्रयत्नपूर्वक, नाना भुयारे, तळघरे, विवरे, नाना स्थळे आणि गुप्तद्वारे, मौल्यवान वस्तूंची भांडारे प्रयत्नपूर्वक करीत जावी, अलंकार, आभूषणे, दिव्य वस्त्रे, नाना मनोहर रत्ने, नाना धातू, सुवर्णपात्रे करीत जावी, पुष्पवाटिकांना पाणी द्यावे आणि वृक्ष जगवावे, नाना पशूंच्या शाळा, नाना पक्षी, चित्रशाळा, नाना वाद्ये, नाट्यशाळा, गुणी गायक यांना आश्रय द्यावा, भोजनशाळा, कोठाळे, कोठारे, धर्मशाळा, झोपण्यासाठी पडशाळा यांना आश्रय द्यावा, नाना सुगंधी द्रव्यांची स्थाने, नाना खाद्यफळांची स्थळे, नाना वस्तूंची नाना स्थाने निर्माण करीत जावी, भंगली असतील तर नूतन करावी, देवाचे वैभव किती म्हणून सांगायचं, सर्व ठिकाणी आदरपूर्वक दास्यत्व करावं, कामाचा विसर पडू देऊ नये, जयंती, महोत्सव, असंभव वाटणारे वैभव चालवायचं हे पाहून स्वर्गातील देव देखील आश्चर्यचकित होतील असं वैभव चालवायचं, प्रसंगी कनिष्ठ सेवा देखील करायची, सर्व काळ प्रसंगाप्रमाणे सावध राहायचं आणि जे जे पाहिजे ते ताबडतोब द्यायचं, अत्यंत आवडीने सर्व सेवा द्यायची, पाय धुणे, स्नान करणे, आचमन, गंधाक्षता, वसने, भूषणे, आसने, पाणी, नाना सुमने, धूप, दीप, नैवेद्य, शयनासाठी उत्तम स्थळे, थंड पाणी, तांबूल, सुंदर गायन, रागरंग करावे, सुगंधी द्रव्ये, अत्तर, नाना सुगंधी तेले, नाना फळे जवळ ठेवावे, सडा संमार्जन करावे, पाण्याची भांडी भरावीत, उत्तम उत्तम कपडे पाण्याने स्वच्छ धुवावेत, सगळ्यांचा आदर सत्कार करावा, हार्दिक स्वागत करावे, अशी ही 7वी भक्ती आहे। नेहमी प्रेमाने स्तुतीपूर्वक सगळ्यांचे अंतःकरण सुखावेल असे गोड गोड बोलावे, अशी ही 7वी भक्ती यथामती वर्णन केली। यातील काही गोष्टी प्रत्यक्ष घडल्या नाहीत तरी मानस पूजा करावी, अशा प्रकारे सद्गुरूचे दास्य करावे, प्रत्यक्ष सेवा घडली नाही तरी मानस पूजा करीत जावी। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दास्य भक्ति निरूपण नाम समास सप्तम समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. निरासक्ती आणि शरणागती. एखाद्याची सुरी असली, तिची लाकडी मूठ बदलून लोखंडाची केली, दुसऱ्यानं चांदीची केली, कुणी सोन्याची केली, पण मारल्यानंतर परिणाम एकच. तसा प्रपंच चांगला असला, कसाही असला, तरी तो सुरीच आहे. त्याचा घात सगळीकडे सारखाच. प्रपंचाची आसक्ती म्हणजे त्या सुरीची धार आहे. म्हणून आपला धंदा, नोकरी, सगळं उत्तम करावं, त्यात मागंपुढं पाहू नये, पण त्यासाठी मी आहे असं नाही समजायचं कधी. नोकरी ही सुखाकरता नसून पोट भरण्यासाठी आहे, अशा वृत्तीनं जो तो करेल त्याला तिची आसक्ती किंवा अभिमान राहणार नाही. सावधगिरीनं वागावं, भगवंताचं स्मरण ठेवावं, त्याचं नाम घ्यावं, बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर ठेवाव्या आणि यानंच समाधान मिळेल. भगवंताशिवाय समाधान मिळणं शक्य नाही. मी समाधान राखून चाललो असं म्हणणारा तो जगात धन्य आहे खरा. ही धन्यता यायला भगवंताची अत्यंत आवश्यकता आहे. रामाच्या इच्छेनं सगळं चाललेलं आहे, राम करता आहे, ही भावना ठेवून आपण प्रपंच करूया. प्रयत्न आटोकाट करावा, पण फळ देणारा भगवंत आहे ही भावना ठेवून समाधान टिकवावं. भगवंताची प्राप्ती व्हायला दुसरं काही नको, शरणागती पाहिजे. मी उपाधीरहित बनणं ही शरणागती आहे. माझेपणाची जी उपाधी आहे ती नाहीशी करायची असेल तर साधन तसंच पाहिजे. इतकं उपाधीरहित साधन नामाशिवाय दुसरं कोणतंही नाही, आणि ते साधन तुम्ही करा. भगवंताच्या नामाचं प्रेम यायचं असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण द्वेषानं, मत्सरानं, अभिमानानं भरलेलं असू नये. एकमेकांवर प्रेम करा, घरातून सुरुवात करा. मुलगा आपल्याला सुख देतो म्हणून नाही, पण माझं कर्तव्य म्हणून मी त्याच्यावर प्रेम करीन. निस्वार्थीपणानं प्रेम करणं हाच परमार्थ आहे खरा. त्यासाठी रामदाता आहे, पाठीराखा भगवंत आहे, ही जाणीव ठेवून तुम्ही राहा. ही जाणीव निर्माण करण्याकरता भगवंताच्या नामाची खरी गरज आहे. मनाची शांती मिळवायला हाच मार्ग आहे. दैन्यवाणं कधीच नसावं. अगदी राजाचं वैभव तुम्ही भोगा, पण त्या वैभवानं मी सुखी आहे असं न म्हणता मी रामाचं आहे म्हणून सुखी आहे ही भावना ठेवून वागा. वैभव आज आहे, उद्या नाही. वैभवावर विश्वास ठेवू नका. मी रामाचं आहे या भावनेत तुम्ही राहा, आणि त्यासाठी रामाचं नाम तुम्ही घ्या. राम कल्याण करेल हा माझा भरोसा तुम्ही ठेवा. सुख कशात आहे? सुख हे समजुतीमध्ये आहे, आणि भगवंताचं होणं ही समजूत ही तेवढीच खरी आहे.
2: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, सिंधींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. माझ्यासोबत आहेत अनिरुद्ध जोशी सर. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं देखील.
1: नमस्कार.
0: आणि आता आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया.
1: साधारण 50-52 दरम्यान सिंधी लोकांची प्रगतीला सुरुवात जेव्हा झाली, त्यावेळेला मी याच्या आधी पण सांगितलं, सगळ्यांना माहिती आहे गोष्ट, की सिंधी माणूस कमीत कमी मार्जिनवर मोठ्या क्वांटिटीत इंटरेस्ट असतो त्याला. 5 रुपये एका नगावर कमवण्यापेक्षा एका नगावर 1 रुपया कमवून 1,00,000 नग विकण्यात त्याला इंटरेस्ट असतो.
0: बरोबर.
1: ही जी सिंधींची टेंडन्सी आहे, तर त्याच्याप्रमाणे 50 आसपास टेरिकॉटचा टेरलिनचा कपडा जेव्हा पॉप्युलर व्हायला लागला, त्यावेळच्या महागाईप्रमाणे, तेव्हाच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे, आजच्या एवढी ऑटोमॅटिक मशीन नव्हती, त्यामुळे तेव्हा जी प्रोडक्शन कपॅसिटी होती, तेव्हा ज्या फॅक्टरीज होत्या, त्याच्यातून मिळणारा कपडा हा साधारण त्या जमान्यात 50-60 रुपयाला पीस होता. जेव्हा लोकांना 100-125 रुपये पगार असायचा, त्या जमान्यात टेरिकॉटच्या कपड्याला 50 रुपये लागायचे. 10-15 रुपये शिलाई लागत असे. म्हणजे टेरिकॉटचा शर्ट शिवायचा झाला तर सामान्य माणसाकरता 70-80 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत टेरिकॉटचा शर्ट शिवायला लागायचे. शर्ट शिवला तर 1 महिन्याचा पगार लागत होता म्हटलं तरी चालेल. त्या परिस्थितीमध्ये एका सिंधी माणसाने मुंबईमध्ये त्याचा स्वतःचा एक ब्रँड निर्माण केला, आपण त्याला एबीसी ब्रँड म्हणू. तर तो जो एबीसी ब्रँड होता, त्या ब्रँडची त्यांनी एकतर काय केलं, रेगी शर्ट, चौकटीचे शर्ट, प्लेन शर्ट, असे जे फॉर्मल ऑफिसला वगैरे जायला वापरता येतील मुंबईकरांना, असे सर्वसामान्य माणसाला परवडेल आवडेल असे डिझाईनमधले शर्ट्स बनवले. आणि ते बनवताना एकाच तागातनं 2 मीटर कपडा समजा लागत असेल फॉर एक्झाम्पल, तर 100 मीटर कापड घेतल्यावर त्यात 50 शर्ट बसायला पाहिजे. त्याच्याऐवजी त्या टेलरकडनं अशी कौशल्याने बसवले की त्याच्यात 100 मीटरमध्ये 50-62 जास्त शर्ट बसतील. आणि ते केल्यानंतर त्याचं ते जे काही एका वेळेला 4 शिंपी बसवायचे, एकाने फक्त बाही शिवायची, एकाने फक्त कॉलर शिवायची, एकाने फक्त फ्रंट साईडचा खिस्सा आणि छातीवरचं तेवढंच शिवायचं, आणि एकाने मागची बाजू सगळे त्याला जोडून मिळून कम्प्लीट शर्ट करायचा, असं चौघांनी मिळून संध्याकाळपर्यंत शिवायचे. त्यामुळे त्यांच्या त्यावेळची जी काय 10-20 रुपये रोजमजुरी असेल, तर त्याच्या त्या हुशार कारखानदाराला 3-2.5 रुपयामध्ये तो दिवसभरात 1 शर्ट पडायला लागला. 100 शर्ट समजा त्यांनी शिवले तर उदाहरणार्थ, त्यामुळे कपडा होलसेलमध्ये 30-35-40 रुपयाचा 3-3 रुपयामध्ये शिवून तयार झाला, 4 आठवड्याची प्लास्टिकची पिशवी. त्यामुळे तो जो त्यांना 40 रुपयापेक्षा कमी किमतीत पडणारा शर्ट होता, तो त्यांनी 45-55 रुपये दरम्यान विकायला सुरुवात केली. 5-10 रुपयाच्यावर कमवायचे नाहीत शर्टावर, आणि स्वतःच बनवून घ्यायचे आणि स्वतःच विकायचे. म्हणजे परत मध्ये डायरेक्ट टू कंझ्युमरला, फॅक्टरी टू कंझ्युमर केल्यामुळे मध्ये कुठला एजंट राहिला नाही, दुसरा दुकानदार राहिला नाही. त्यांनी त्यावेळेला चौपाटीजवळ 3-या मजल्यावर दुकान काढलं होतं आणि जाहिरात खूप करायचे, तर ती 3-या मजल्यावर लिफ्टवाल्या बिल्डिंगमध्ये गिरायक वरपर्यंत जायचे आणि खूप नाव झालं होतं. आजही त्याचं नाव आहे. तर ते मी ऐकली होती सगळी कथा, तेव्हा मी तर लहान होतो, माझा जन्म मुळी 60 तर त्याच्यानंतर मी ते ऐकून ऐकून पुढे मी कमवायला लागल्यावर मी त्या दुकानामध्ये जाऊन चौकशी केली. म्हटलं सुना बहुत अच्छा वगैरे, सिंधी बोललो त्याच्याशी आणि नाशिकला असतो मी वगैरे सांगितलं उगाचच, त्यामुळे सिंधीत बोलल्यामुळे आणि जोशी नाव सिंधी बोलतो म्हटल्यावर ऑटोमॅटिक मला डिस्काउंटही दिला त्यांनी. अरे तुमचं अज्ञात बी करून 5-10% डिस्काउंटही मिळवला, ओळख झाली. मी 2-3 शर्ट त्या 5 वर्षात घेतले मी कमवायला लागल्यानंतर. पुढे झालं असं, सिंधी समाजामध्ये माझी एक देवाच्या दयाने प्रसिद्धी आहे की जोशीला कुठे काही विचारा माहिती असते असं, आणि नक्की माझ्याकडे येतात विचारत, अरे जोशी आमका तुला माहिती आहे का वगैरे. तर तसं एकाने रेडीमेडचं दुकान टाकल्यावरती ट्रेनमध्ये मला भेटला, तर मला म्हणाला की अरे तेरे को वो एबीसी शर्ट का कंपनी मालूम आहे. म्हटलं हा मी वही यूज करतो, माझा होता नेमका घातलेला. तो म्हणे फिर, म्हटलं मी वहां जातो, वो मालिक बिलिकचे पैसे नाही मेरी. तो म्हणे चल ना यार अपना काम हो गया फिर. आणि मला बरोबर घेऊन गेला टॅक्सी करून त्या फॅक्टरी, आम्ही फॅक्टरीचं आउटलेट डायरेक्ट आहे त्यांचं, तिथे गेलो. अरे आओ नाशिकवाले हिरो क्या बाते वगैरे करून तो मालक माझ्याशी बोलायचा अगदी. त्यालाही कौतुक वाटलं, म्हटलं मेरा दोस्त आहे सिंधी आहे. तर म्हणे बोलू ना हुकूम नाही, म्हटलं उसके एजन्सी चाहिए आपका नाशिक का इस, ठीक है म्हणे, ले जाओ, टर्म्स कंडीशन चांगल्या, इधर ही माल इसमें से निकालो, चार चार दो दो, एक एक जो निकालने का वो निकालो, असं तसं सगळं झालं. माल त्यांनी 20,000 रुपयाचा काढला, पेमेंट केलं, डिस्काउंट बिस्काउंट घेतला, सगळं केलं आणि गेलो. त्याच्यानंतर मला काय वाटलं, कोणा स्टॉक. मी परत 2-3 तासात माझ्या डोक्यात घोळत होती ती गोष्ट, परत मी बस पकडली आणि त्या शॉपवर पोचलो. अरे आओ आओ, क्या बात है, कोई गडबड है? म्हटलं गडबड नाही, परत सिंधीत तरी बोललो. म्हटलं तुम भी सिंधी वो भी सिंधी, अभी आज के बाद वो मेरे को काय को लेके आएगा. म्हणे हां सही बात है, भेज देंगे ना, उसने ऑर्डर भेजा तो माल भेज देंगे, उसको पैसा भी आ जाएगा, पैसा किधर जाता नहीं सिंधी आदमी का वगैरह. म्हटलं मेरा क्या, तुमको मैंने 20,000 का ग्राहक दिया है. म्हणे क्या चाहिए तुमको, बोलो ना यार. म्हटलं जो तो आप खुशी से देंगे वो. तेव्हा 82ची गोष्ट आहे. म्हटलं आप जो देंगे, म्हणे दो ऑफर आहे. म्हटलं काय, म्हणे तूने एक गिराईक दिया, मेरा काम किया, मेरे को अच्छा आउटलेट नया नासिक में मिल गया ब्रँड का, मैं या तो 500 रुपये नगद इनाम दूंगा या तो 1200 रुपये तक के शर्ट ले ले, या 1200 ज़्यादा भी लोगे तो मेरे को ऊपर का पैसा देना, 3 शर्ट 4 शर्ट 2 शर्ट जो तेरे को महंगा भारी अच्छा लेने का बोले, आणि ते मला मिळून गेले. पण त्यावेळेला मी खाली उतरताना जेव्हा परत आलो तेव्हा मला एक गंमत आठवली, की जर का मी गेलो नसतो तर मिळालं नसते. तो कशाला मला द्यायला होता, अरे जोशी आओ मेरे पास लेके जाओ शर्ट फुकट में. तर माझ्या एका मित्राने मला एकदा एक स्टोरी सांगितली होती, बोलेल तो बाप. तर ती स्टोरी त्याने अशी सांगितली की म्हणे एकदा सन अँड सँडसारख्या मुंबईतल्या एका कुठल्या तरी मोठ्या शहरातल्या हॉटेलच्या पाठीमागे स्विमिंग पूल असतो, त्या स्विमिंग पूलच्या काठावर एक लहान बाळ 1.5 वर्षाचं दुडदुड धावत आलं, आणि आता ते जर का पुढे गेलं असतं तर ते स्विमिंग पूलमध्ये पडलं असतं, त्या पाण्यात तळ्यात या स्विमिंग टँकमध्ये. तर इकडनं एक हँडसम तरुण धावत आला आणि त्यांनी त्या बाळाला अडवलं आणि उचलून घेतलं. तर त्याची आई तरुण मागणं आली पंचवीशीतली, अरे अरे अरे काय रे आत्ता म्हणे पडला असतास वगैरे. तर त्यांनी जेव्हा एकमेकांकडे पाहिलं तर ती म्हणे अरे तू समीर, तो म्हणे अरे सुप्रिया तू, तो म्हणे माझा मुलगा. अरे अरे मग म्हणे काय कुठे तू पाहतेस, काय गेला असताना आत्ता पाण्यात. तो म्हणे सॉरी सॉरी सॉरी सॉरी चुकलं माझं, सॉरी सॉरी. बरं म्हणे चला म्हणे आपण कॉफी घेऊ. म्हणून दोघं जण कॉफी घ्यायला बसले. तर कॉफी घेतली त्यावेळेला ती म्हणे समय एक सांगू का, म्हणे काय, म्हणे खरं सांग, मी तुला आवडायचे ना, तू नेहमी बघायचास, पण म्हणे एक सांगू का, तू जर म्हणे त्यावेळेला प्रपोज केला असतंस ना तर तेव्हा तू इतका हँडसम, एक तर बोर्डात आलेला, कॉलेजात पण कायम पहिला, सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये हुशार असायचास, फक्त तुझ्याकडे म्हणे डेअरिंग नव्हतं प्रपोज करण्याचं, तू मला जर त्यावेळेस प्रपोज केला असतंस तर मी एका मिनटात तयार झाले असते, तू नुसता पाहायचा असं लाजायचा. शेवटी माझ्या बाबांनी दुसरीकडे लग्न ठरवून टाकलं, माझं लग्न झालं. जर म्हणे तू त्यावेळेला बोलला असतास तर मी आत्ता म्हणे बाळाला सांगितलं, हा बघा समीर मामा आहे, त्याच्यापेक्षा तू बाबा झाला असतात म्हणे या पोराचा. म्हणून म्हणे सांगते लक्षात ठेव, याच्या पुढे तरी जो बोलेल तो बाप. आणि ती गोष्ट मला खूप आवडली होती, त्यामुळे त्या दिवशी सुद्धा बोलेल तो बाप. मी विचार केला फक्त काय जाण्यायेण्याचा वेळ वाया जाईल, जर नाही म्हणाला तर आपण काय बळजबरी करू शकत नाही. पण बोलल्यामुळे त्या माणसाने मला 3 ब्रँडेड शर्ट दिले आणि त्या दिवशी मी शिकलो की याच्या पुढे लक्षात ठेवायचं, बोलेल तो बाप, कोणालाही काही मागायला घाबरायचं नाही.
0: अतिशय गमतीशीर किस्सा तर तुम्ही सांगितलाच, पण खरंच आपण मराठीमध्ये पण आपल्याकडे एक म्हण आहे की बोलेल त्याची माती पण विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही, तर अगदीच ती म्हण इथे कुठेतरी लागू होते असंच मी म्हणेन. आणि दुसरा जो तुम्ही गमतीशीर किस्सा सांगितला ती म्हण पटवून देणारा तोही अतिशय छान होता, आणि हे दोन्ही किस्से कायमच सगळ्यांच्या लक्षात राहतील अशी आशा आपण करूया. आणि आत्तापुरती आपल्या श्रोत्यांची रजा घेऊया. रसिक हो, सिंधींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमात आत्तापुरतं आम्ही इथेच थांबतो आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आज आपल्या शंकांचं आणि प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, आपल्या दुग्धामृत या कार्यक्रमात जसं आपण श्रोत्यांना सांगितलं की तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा, तेव्हा जास्तीत जास्त श्रोते आता हिरिरीनं आपल्या या कार्यक्रमात भाग घेत आहेत आणि आवर्जून त्यांच्या मनातले प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अनेक प्रश्नांचा समावेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत आपण केला, त्याच अनुषंगानं आजच्या भागात सुद्धा असाच एक प्रश्न जो आपल्याला व्हॉट्सअपवरनं आलेला आहे तो आता मी आपल्याला विचारते आणि त्यावरनं आपल्याला काय मार्गदर्शन करायचं आहे ते आपण जरूर करावं. या प्रश्नामध्ये सासूबाई आपल्या सुनेबद्दल विचारत आहेत. ते असं की डॉक्टर, माझ्या सुनेला जुळी बाळा झाली आहेत आणि हे कळल्यानंतर सुद्धा आम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं की दोन्ही बाळांना आम्ही स्तनपानच देणार, म्हणजेच अंगावरतीच पाजणार. पण आता मात्र इतकी कठीण परिस्थिती होती की एकाच वेळी दोन्ही बाळं रडायला लागतात आणि त्या दोघांच्या रडण्यामुळे सुनेची खूप गडबड होतीये, तिची धांदल उडते, बाळांना दूध पुरतंय का नाही हे सुद्धा आम्हाला लक्षात येत नाहीये आणि मग बऱ्याच वेळेला बाळ छाती घ्यायला सुद्धा नाही म्हणतं. मग त्यावेळेस आम्ही बाटलीत फॉर्म्युला देतो, फॉर्म्युला दिला की बाळं छान 3-4 तास झोपतात. हे करत असताना सुरुवातीला तिची छाती अगदी दगडासारखी होत होती, पण आता ते पण होत नाहीये. मग अशा वेळेस काय करता येईल हा खूप मोठा प्रश्न आमच्या समोर आहे, जेणेकरून बाळांची प्रकृती उत्तम राहील, आईची प्रकृती उत्तम राहील, तिला काही त्रास होणार नाही, या दृष्टीने आपण काय मार्गदर्शन कराल? डॉक्टर, खूप वेगळा प्रश्न आहे, जुळ्या बाळांचा प्रश्न आहे आणि अर्थातच त्याच्यामुळे गडबड होणार हे स्वाभाविक आहे, पण मग अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं आपण काय सांगाल?
1: ही एक अतिशय छान गोष्ट आहे की तुम्ही सासू सुना दोघींनी मिळून बाळांना आईचं दूध मिळावं असं ठरवलेलं आहे. हे खूपच छान, तुम्ही सपोर्टिव्ह आहात, हे पण खूप एकदम चांगली गोष्ट आहे. आता दोन्ही बाळं एका वेळेला रडतात आणि तिला दूध पाजायला अवघड जातं असं तुम्हाला वाटतं आहे, पण एका वेळेला जर का बाळं आता नॉर्मल हेल्दी न्यूबॉर्न असतील, त्यांचं वजन वगैरे व्यवस्थित असेल, तर ती दोन्ही बाळांना एका वेळेला पाजू शकते. दोन्हीकडून धरायला तुमची मदत लागेल, कोणीतरी बसायला लागेल तिच्याबरोबर, पण दोन्ही बाजूंनी जर कोणी तिला हेल्प केली तर एकाच वेळेला ती दोन्ही बाळांना पाजू शकेल. बसून म्हणा किंवा झोपून म्हणा, दोन्ही पद्धतीनं कोणीतरी जर बाळं धरली तर ती पाजू शकते, त्यामुळं हे तिचं काम सोपं होऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी की तिला दूध पुरतं की नाही, तर दूध पुरण्याचे क्रायटेरिया मी मागे पण सांगितलेले आहेत की 24 तासात जर 6 वेळा कमीत कमी लघवी होत असेल तर बाळाला दूध पुरतं. दुसरं म्हणजे एका महिन्यात जर 500 ग्रॅम वजन वाढत असेल तर बाळाला दूध पुरतं, त्यामुळे हे दोन्ही ऑब्झर्वेशन बघायला लागतील. आणि तिने टेन्शन घेणं सोडून दिलं पाहिजे, ती जर टेन्शन घेत असेल तर तिचे स्ट्रेस हॉर्मोन वाढतात आणि मग तिला दोन्ही बाळं मॅनेज करणं अजून जड जाऊ शकतं, टेन्शनमुळे दूध कमी होऊ शकतं, त्यामुळं तिने रिलॅक्स राहणं खूप गरजेचं आहे. आता तुमचा पुढचा प्रश्न की फॉर्म्युला देता बाळं रडायला लागल्यावर आणि फॉर्म्युला दिला की बाळं झोपतात, तर असं आहे की फॉर्म्युला हे एक मेडिसिन आहे. फॉर्म्युला एकदा का दिला की तो 4 तास पोटामध्ये गच्च बसतो, त्याचं घट्ट दही तयार होतं आणि मग बाळं झोपतात. बाळांना काही नाही म्हणता येत नाही, हो म्हणता येत नाही, तुम्ही पाजाल तेवढं ते घेतात आणि कधीकधी मग ओव्हरफीडसुद्धा होतं. आणि एकदा का बाळांनी फॉर्म्युला प्यालेला असला तर अर्थातच बाळ स्तनपान घ्यायला नाही म्हणतं, मग बाळ झोपून जातं आणि मग तिचं दूध हळूहळू कमी होण्याची सुरुवात होते. म्हणजे जे तुम्ही म्हटलं आहे की आधी छाती दगडासारखी व्हायची पण आता होत नाही, तर कदाचित तुम्ही फॉर्म्युला जास्त देत असाल तर हळूहळू जशी गरज कमी होते तसं छातीतलं दूध कमी व्हायला लागतं. काय होतं, छातीतलं दूध तसंच राहतं, बाळाला फॉर्म्युला पाजला जातो आणि मग एक फीडबॅक इनिबिटर ऑफ लॅक्टेशन म्हणून एक फॅक्टर तयार होतो छातीमध्ये, बरं का? आणि मग तो मेंदूकडे निगेटिव्ह संवेदना नेतो की आता काही दुधाची गरज नाही आहे, दूध संपत नाही आहे, आणि मग हळूहळू दूध तयार होणं कमी व्हायला लागतं. त्यामुळं असं जर होत असेल तर बाळांना वारंवार छातीला लावणं हे खूप गरजेचं आहे. कारण एक बाळ असेल तर साधारणतः 1 पाऊंड लिटर दूध तयार होतं, जुळी असतील तर 2.5 लिटर दूध तयार होतं. त्यामुळं जुळी असतील तर 1.5 लिटर दूध तयार होतं आणि तिळी असतील तर 2.5 लिटरही दूध तयार होतं. याच्यामुळे बाळांना दूध कमी पडणार नाही. जर का बाळं छातीला वारंवार लावली तर बाळांच्या गरजेइतकं दूध नक्की तयार होईल. त्यामुळं बाळांना फॉर्म्युला देऊन झोपवून देण्यापेक्षा जर का वारंवार स्तनपान दिलं तर तिचं दूध पण कमी होणार नाही आणि बाळांना सगळे फायदे आईच्या दुधाचे मिळतील. तर मला असं वाटतं की टेन्शन घेऊन घाईघाई बाळांना फॉर्म्युला देणं असं करायला नको. आणि याच्या पुढची गोष्ट म्हणजे जर का बाटलीने तुम्ही फॉर्म्युला देताय तर बाटलीच्या निपलवर पिण्याची पद्धत आणि आईचं स्तनपान घेण्याची पद्धत या दोन्ही एक्झॅक्टली अपोझिट मेकॅनिझम्स आहेत. आणि मग एकदा का बाळ बाटली घ्यायला लागलं की बाळ स्तनपान करायला निरुत्साही राहतं, बाळाला ते डिफिकल्ट वाटायला लागतं, बाळ छातीपासून दुसरीकडे तोंड वळवतं, बाळ पित नाही छातीवरती किंवा छातीशी रडायला लागतं, मग त्याला बाटलीच हवी असते. आणि त्याच्यामुळं बाटलीनी देणं हा पर्याय पण योग्य नाही. तुम्ही वाटीनी द्या, वाटी चमच्यानी द्या किंवा निफ्टी कपनी पाजा, पण बॉटल देऊ नका बाळाला. म्हणजे मग आईचं स्तनपान घ्यायला बाळ नाही म्हणणार नाही. बाळ जेव्हा पण तुम्ही छातीला लावाल तेव्हा ते स्तनपान देखील घेईल. आणि याच्यासाठी जर का मदत लागली तर एखाद्या लॅक्टेशन कन्सल्टंटची मदत घ्यायची. आमच्याकडे अशा असंख्य जुळ्या बाळांना एका वेळेला पाजायला शिकवलं जातं आणि त्या माता 6-6 महिने निव्वळ स्तनपान करतात. त्यामुळं तिला कुठल्याही बसून झोपून वेगवेगळ्या पोझिशनमध्ये ती पाजू शकते आणि हे एकदम सोपं आणि आरामशीर होतं. एका वेळेला दोन्ही बाळांना पाजलं की मधल्या वेळात तिला थोडासा रिकामा वेळ मिळतो आणि मग ती थोडी रिलॅक्स पण होऊ शकते. याच्याखेरीजही आणखीन वेगवेगळी त्यांची शेड्यूल्स आपण बनवू शकतो, कसं द्यायचं ते ठरवू शकतो. पण हे इंडिव्हिज्युअलाइज करायला लागतं. प्रत्येक बाळाच्या आणि मातेच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ते शेड्यूल आपल्याला ठरवायला लागतं.
0: नक्कीच डॉक्टर, एक बाळ सांभाळतानाच मातेची खूप तारांबळ होते. त्यात जर ती आधुनिक मुलगी असेल, तरुणी असेल, तर थोड्याशा ह्या शंका जास्त मनात घर करायला लागतात, त्रास देतात आणि मग नवीन नवीन उपाय आपण शोधतो. आणि आता तर या ठिकाणी जुळ्या बाळांचा प्रश्न होता, पण अर्थातच तुम्ही त्याच्यावरती खूप छान मार्गदर्शन केलं, खूप छान पद्धतीनं सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. आणि नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर ज्यांनी आपल्याला प्रश्न पाठवला होता त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे अशी आपण आशा करूया. त्यांच्या शंकेचं निरसन झालेलं आहे अशी आपण आशा करूया. श्रोते ज्या उत्साहानं आपल्या कार्यक्रमात भाग घेत आहेत, त्यांच्या शंका आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, त्याच्यामुळे आपणसुद्धा खूप छान पद्धतीनं आणखीन हा कार्यक्रम पुढे पुढे न्यायला उत्सुक आहोत. नेहमीप्रमाणेच आजचा भागसुद्धा खूप माहितीपूर्ण ठरला. सगळ्याच श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, भेटूया पुन्हा अशाच काही प्रश्नांना घेऊन. तुम्ही आम्हाला पाठवलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून हा कार्यक्रम असाच आपण उलगडत जाणार आहोत.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत जादुई जिनी बाबा. आई, माझं काही कुरिअर काही पार्सल आलं आहे का ग? अरे बेटा, आधी दप्तर ठेव, शाळेत काय झालं ते सांग. आल्या आल्या काय कुरिअर आले का पार्सल आले का? हां, डबा संपवलं का ते सांग बरं आधी. आई, तेच तेच टिपिकल प्रश्न, काय विचारते का रोज? काल मी आणि माझा बाबा, आम्ही बाबाच्या मोबाईलवरनं शूजची ऑर्डर केली आहे, ते आलेत का असं विचारतोय. अरे, आत्ता तर घेतले होते ना शूज, मग आता परत काय? मला माहीत होतं तू ओरडशील, मी बाबाला तसं बोललो पण. आई कटकट करेल. आई, बाबा तुला काही बोलला नाही का ग? हा बाबा पण ना यार असाच करतो, मला म्हणाला मी सांभाळून घे नाहीला. साधी शूजचीच गोष्ट आहे, नाही तू काय, तू आणि तुझा बाबा चालू द्या, नुसता खर्च चालू द्या. मी काही म्हटलं तर हिशोबाचे पाढे वाचतो तुझा बाबा माझ्यासमोर सारखे, आणि तुला नाही शब्द ऐकवत नाही कधी. आई, माझा बाबा प्रो आहे, प्रो, त्याला माझ्यावर भरोसा आहे. मी अभ्यास करतो, नीट वागतो याबद्दल, म्हणून तो ओरडत नाही, चिडत पण नाही. अरे बेटा, बाबा हा देवाने असाच घडवलेला असतो. जेव्हा कोणी आई बाबा होतात तेव्हा आईत शारीरिक मानसिक बदल होतात, पण बाबा तसे होत नसतात. पण बाबाच्या मनातले बदल तो कधी बोलत नाही, कधी सांगत नाही, कृतीने फक्त दिसतात. बाबा म्हणजे पृथ्वीवरचा जिनी असतो, आपल्या इच्छा आपला आनंद याची सतत काळजी घेणारा, मुलांची स्वप्न पूर्ण व्हावी याकरता सतत झटणारा, राबणारा, त्यात स्वतःकरता स्वतःच्या कष्टांचा इच्छांचा असा विचार नसतो. काळानुरूप पिढी दर पिढी बदल हा होत असतोच, पण बाबाच्या काळजातली काळजी मुलांकरता, डोळ्यातली स्वप्न मुलांच्या भविष्याची. अगदी साधे काय स्वयंपाक करू या प्रश्नाचे उत्तरही मुलांना आवडेल ते कर असेच असते. बाबा कधी आजारी पडत नाही की कधी झोपून राहत नाही. जेव्हा मुलं बरोबरीची होतात तेव्हा त्यांना जाणून त्यांच्या मनाचा विचार करून कुल राहणारा माणूस म्हणजेच बाबा असतो. त्याला बदल हा पटकन स्वीकारता येतो. म्हणूनच की काय, घरोघरी सासू सुनेचे वाद होताना ऐकायला येतात, आणि त्याच घरातून सासरे खूप चांगले आहेत अशा प्रकारचे कमी जास्त प्रमाणात ऐकायला येते. कोणत्याही वयात बाबा आहे ते बघून घेतील या भरोशावर सगळ्यांची दुनिया चालते. बाबा आयुष्यात डोक्यावरचे छप्पर असते, प्रेमाचे, विश्वासाचे, आपुलकीचे, मग ते मुलगा असो की मुलगी. मुलगीसुद्धा सासरी आनंदाने नांदते, तिला माहीत असते आपल्या संसारात काही अडीअडचण आली तर आपले बाबा आहेत आपल्या पाठीशी. आईनं संस्कार देते, संस्कृती शिकवते, तर बाबा आनंदाने जगण्याची रीत शिकवत असतो, आयुष्यात आनंद देत असतो. आलेल्या अडचणी चुटकीसरशी संपवणारा, मार्ग दाखवणारा जादूगार म्हणजेच बाबा. अप्रत्यक्षरित्या माणूस घडवणारा, पडद्यामागचा सूत्रधार, कोणाच्याच शाबेसकीची हाव न धरणारा
जादुई जिनी हा प्रत्येकाचा बाबाच असतो. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात मी डॉक्टर हरी कुलकर्णी आणि नेहमीच प्रमाणे आपल्या बरोबर आहेत कविताजी गायधनी. कविताजी नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार हरिभाऊ. आपल्या आजच्या एपिसोडची जरा काळजीच होती खरं म्हणजे हरिभाऊ.
0: अरे
1: कारण काय झालं, एकतर गणेश स्थापना झाली आहे आणि त्यात महालक्ष्म्यांची धावपळ, त्याच्यामुळे आजचा जरा एपिसोड साशंक होता मला. पण मग मनात असं वाटलं की गणपती घरी आलेले आहेत आणि उपासना म्हणून उलट आपण आज श्री गणेशाच्या चरणी सेवा अर्पण करायलाच हवी. आणि म्हणून खरं म्हणजे थोडा वेळ काढून मी तुमच्याबरोबर गप्पा मारायला हजर झाले आहे. पण मला असं वाटतं आज आपण श्री गणेशाच्या नावांविषयी गप्पा मारूयात. हा, आणि संतांनी, पुराणांनी, तत्वचिंतकांनी, उपनिषदांनी श्री गणेशाबद्दल काय म्हणले आहे याचा आढावा घेऊया का?
0: क्या बात है, क्या बात है. काहीच हरकत नाही कविताजी, अतिशय उत्तम विचार आहे. आणि गणेश पुराणामध्ये गणेशाचं सहस्त्रनाम सुद्धा येतं बरं का. आपल्याला सगळ्या म्हणजे सहस्त्रनामांविषयी जरी बोलता आलं नाही तरी काही महत्वाची नावं, महत्वाच्या नावांची चर्चा आपण नक्कीच करू शकतो.
1: हो ना, तेच तसाच हरिभाऊ माझा काहीसा विचार आहे आणि मुख्य म्हणजे तुमचा माझा विचार जुळलेला आहे आज. त्याच्यामुळे आज आपण गणेशाच्या विविध नावांविषयी चर्चा करूयात. अगदी सुरुवात म्हणजे गणपती, इथपासूनच आपण नावांची सुरुवात करू शकतो. कारण या एका नावाला देखील इतक्या छटा आहेत ना, इतके अर्थ आहेत की आपला पूर्ण एपिसोड गणपती ह्या नावावरच होऊ शकतो.
0: खरे खरे कविताजी, हा गणपतीतला गण म्हणजे वर्ग, समूह, देवांचा समुदाय वा, आणि त्याचा हा अधिपती, त्याचा पती, पती म्हणजे मालक,
1: स्वामी,
0: असा हा गणपती विश्वव्यापक असलेला गणांचा पती असा या शब्दाचा अर्थ गणेश पुराणामध्ये दिलेला आहे.
1: हो, अहो गणेश पुराणात गण ह्याचा अर्थ असा पण दिलेला आहे की सत, चित आणि आनंद असा तीन जणांचा पती तो गणपती. म्हणजे अर्थात तो सत्ता, ज्ञान आणि सुखाचं रक्षण करतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा अवस्थांच्या पलीकडे असलेला हा गणपती समाधी स्वरूप आहे, म्हणूनही तो गणपती आहे. तसंच परा, पश्चंती, मध्यमाय हे जे वाणीचे प्रकार आहेत याही पलीकडे जाऊन तो तुर्य अवस्थेमध्ये स्थित आहे, म्हणून तो गणपती आहे. पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग ह्या तीन गणांचा पती असल्यानेही तो गणपती म्हणून ओळखला जातो.
0: वा क्या बात आहे कविताजी, तुम्ही जे सच्चित आनंद सांगितलं ना, हा सच्चिदानंद स्वरूप आहे.
1: सच्चिदानंद स्वरूप आहे
0: आणि सच्चिदानंद म्हणजे सत म्हणजे सत्य.
1: हो हो,
0: आपले जे आनंद आपण म्हणतो ना, पेढा खाल्ला, पेढा खाल्ला त्याचा आनंद संपला,
1: संपला हो,
0: हा सत्य नाहीये.
1: नाही,
0: तो तेवढा पुरता आहे,
1: चिरकाळ टिकणार,
0: चिरकाळ टिकणारा नाहीये. बरं, पेढा सुद्धा तुम्हाला समजा 100 पेढे दिले तुम्ही खाल काय? नाही खाणार. म्हणजे तो जरी एक पेढा खाण्यातला आनंद जो आहे तो 100 पेढ्यातला नाहीये.
1: नाही,
0: पण हा जो गणपतीचा अर्थ आहे तो कायम असलेला आनंद आहे.
1: अगदी,
0: म्हणजे तो सच्चिद आहे आणि आनंद आहे.
1: आनंद आहे
0: असा हा आनंद जो आहे ना, हा ज्योतिष शास्त्रानुसार जो आहे तो देवगण, मानवगण आणि राक्षसगण.
1: हो,
0: म्हणजे आपण जेव्हा नाव ठेवतो मुलाचं तेव्हा त्याचा गण कोणता ते पण
1: विचारतो.
0: मनुष्यगण, राक्षसगण आणि देवगण.
1: देवगण
0: या तीनही गणांचा स्वामी असा तो असल्यामुळे त्याला गणपती असं म्हटलंय बरं का. आचार्य यास्कांनी निरुक्त या ग्रंथाच्या दैवत कांडामध्ये 7व्या अध्यायात म्हटलंय की सत्व, रज आणि तम या गुणांचा एकमत्व अधिपती परमात्मा हा गणपती आहे, म्हणून तो गणपती आहे.
1: हरिभाऊ, तुम्ही जसं हे सांगितलं तसं छंदशास्त्रानुसार छंदांचे पण 8 प्रकार पडतात आणि अक्षर म्हणजे गण आणि त्याचा अधिपती असा हा गणपती असा गणेश पुराणात उल्लेख येतो. तर काही ठिकाणी गण राक्षसाचा वध करणारा तो गणपती असा गणपतीचा उल्लेख येतोय.
0: अहो कविताजी, ब्रह्मवेवर तो पुराणामध्ये गण या शब्दाचा अर्थ ग आणि ण असा वेगवेगळा दिलाय बरं का.
1: हो का.
0: ग म्हणजे ज्ञान, आणि ण म्हणजे मोक्षाची देवता.
1: ओहो,
0: म्हणजे जी देवता आपल्याला ज्ञान देते, मोक्षाकडे घेऊन जाते, ती देवता म्हणजे गणपती.
1: बापरे, किती हे अर्थ आहेत गणपती ह्या एका शब्दाचे. खरंच किती छटा आहेत या शब्दांमध्ये, नाही का हरिभाऊ? मला असं वाटतं आपण पुढच्या नावाकडे काही वळणारच नाहीये, इथेच अडकून राहणार आहोत गणपती या शब्दामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही अजून एखादं नाव तरी सुचवा आता पुढचं.
0: अहो, गणपतीची हजारो नाव आहेत.
1: हो,
0: मुद्गल पुराणामध्ये गणपतीला एकदंत म्हटलंय.
1: हो,
0: आता या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ जो आहे ना, तो माया आणि दंत.
1: हो,
0: म्हणजे माया चालक.
1: हो,
0: म्हणजे एकदंत.
1: हो,
0: स्वतः माया आणि स्वतः माया चालक असा हा दोन्ही
1: आहे. हरिभाऊ, हा अर्थ मात्र मला नक्की माहित होता. हा, कारण मुद्गल पुराणात ना असंही आढळतं म्हणजे ह्या एकदंत नावाविषयी की त्याचा जो म्हणजे गणपतीचा तो पूर्ण दात आहे ना, तो सगुणाचं रूप आहे, आणि जो अर्धा तुटलेला आहे ना तो गणपतीचं निर्गुण रूप मानलं जातं. म्हणजे अद्वैताचं प्रतिनिधित्व करणारा तो एक दात आहे. मात्र गणेशाने तो दात आपल्या हातात धरलेला आहे. थोडक्यात अशा म्हणजे एकदंताच्या दर्शनाने आपण सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपाची गणपतीची उपासना करायला हवी आहे, असं जणू हे एकदंताचं रूप आपल्याला सांगत असतं.
0: क्या बात आहे, तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यावर ना मला तर छान आठवलं हो, की तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, आणि सगुण निर्गुण एकू गोविंदू रे.
1: हो,
0: तसा हा तुम्ही जो आता सांगितला अर्थ, याच्यामध्ये सगुण रूपी पूर्ण दात आणि निर्गुण रूपी अर्धा, असा हा सगुण निर्गुण दोघांचाही. कविताजी, शिवाय आणखीन एक नाव गणपतीचं अगदी सरसकट आपल्याला माहिती आहे बरं का?
1: कुठलं?
0: ते नाव म्हणजे वक्रतुंड.
1: हो,
0: खर तर वक्रतुंड हे जर आपण कोणाला म्हटलं तर त्याला वाईट वाटेल.
1: अर्थ होतो,
0: पण त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
1: सोड हो गणपतीची, त्याच्यामुळे नाव वक्रतुंड असावं त्यांचं.
0: नाही नाही नाही कविताजी, अहो याचा फार मोठा आध्यात्मिक अर्थ आहे बरं का?
1: अरे बापरे.
0: आणि तो उपनिषदामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विशद केलेला आहे.
1: बर,
0: असं बघा, शुद्ध ब्रह्मतत्व हे वक्र आहे.
1: हो,
0: असं उपनिषद सांगतं.
1: हो, बरोबर.
0: म्हणजे आत्मस्वरूप, आत्म्याचे स्वरूप हे वक्र आहे.
1: ओ, एक नाव आठवलं गणपतीचं याच्यावरून, ते म्हणजे शूर्प कर्ण. आणि मला हे फार आवडतं बरं का नाव, म्हणजे ज्याचे कान सुपासारखे आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्ही म्हणता तसे ह्याच्या मागे पण आध्यात्मिक भूमिका आहे बरं का?
0: वा.
1: आता घराघरांमधून सूप जरी गायब झालं असलं ना, तरी मी मात्र अजून सूप वापरते बरं का घरामध्ये धान्य पाकडायला. आणि
0: हल्लीच्या मुलींना सूप पाकडायला जमत नाही.
1: आधी सूप म्हणजे काय हे पण समजावून सांगायला लागेल. आणि सूपात जसं भरपूर धान्य मावतं ना, आणि स्वच्छ करताना ते पाखडलं की त्यातला कचरा निघून जातो आणि चांगलं धान्य सुपात राहतं, तसं या शूर्प कर्ण या नावाचा अर्थ आहे. ते म्हणजे गणपती मायेचा कचरा काढून टाकतो आणि शुद्ध ब्रह्मज्ञान तेवढं आपल्याला देतो. म्हणजे योग्य तेच ऐकण्याची आपल्याला बुद्धी देतो. सुपासारखं भरपूर ऐकायचं आणि कचरा बाजूला काढून योग्य तेवढंच आत्मसात करायचं, तेवढंच आपल्या आतमध्ये घ्यायचं, अशी बुद्धी जो देतो तो म्हणजे शूर्प कर्ण. म्हणजे थोडक्यात श्रवणाचे सामर्थ्य श्री गणपती देतो. ऐकण्याचा विवेक असला पाहिजे आणि तो विवेक जी देवता देते तो म्हणजे शूर्प कर्ण.
0: क्या बात आहे कविताजी, खरंच खूप छान तुम्ही अर्थ समजून सांगितले.
1: अशी खरं म्हणजे कितीतरी नावं आठवत आहेत गणपतीची की जी आपण नेहमी वापरतो पण त्याचे अर्थ आपल्याला माहीत नसतात, नाही का? बऱ्याचदा गणपतीला लंबोदर म्हणतात, गजमुख म्हणतात. गजमुख या शब्दाचा अर्थ होतो ओंकार, आणि गणपती हा ओंकार स्वरूप आहे म्हणून त्याला गजमुख म्हणतात.
0: अहो कविताजी, म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय ना, ओम नमो जी आद्या.
1: हो, हो.
0: हा अभंगही पण आपण ऐकू बरं,
1: ऐकू ऐकू नक्की. आणि श्री गणपतीचं गणेश पुराणातले अजून एक नाव म्हणजे माहितीये का हरिभाऊ? शूलपाणी आणि भालचंद्र.
0: अरे वा.
1: कारण उग्र दैत्य हा जो राक्षस होता त्याच्या वधासाठी खरं हा अवतार झालेला होता. आणि मग म्हणजे अवतारामध्ये श्री गणपतीच्या उपनयन प्रसंगी म्हणजे मौंजीच्या वेळेला शिव आणि पार्वतीने गणपतीस दोघांनी मिळून त्रिशूळ आणि चंद्र दिलेला आहे.
0: क्या बात है.
1: आणि त्रिशूळ म्हणजे सामर्थ्य आणि चंद्र म्हणजे शांतता. खरं म्हणजे हे दोन्ही शस्त्र एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत, पण तरी पण त्यातला संदेश हाच आहे की शक्यतो प्रथम शांतीने राहावं, परंतु जर युद्धाची वेळ आलीच तर तितक्याच शांतपणे आणि संयमतेने युद्ध करता आलं पाहिजे. आणि संयम आणि युद्ध जिंकता येतं हे तर म्हणजे इतिहास सांगतोच आपल्याला. आणि हे अगदी आजच्या काळात आपण जास्त लक्षात ठेवायला हवं, कारण जोवर आपल्या धर्मावर आज येत नाही ना तोपर्यंत शांतपणे परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. पण धर्मावरती जर आक्रमण होत असेल तर मात्र आपल्याला सामर्थ्य दाखवता आलं पाहिजे, हेच या दोन्ही नावामधून शिकायला पाहिजे, नाही का?
0: कविताजी, एकूणच गणपती बाप्पा हे आपलं लाडकं दैवत आहे बरं का?
1: हो अगदी.
0: त्याचं नाव समजून घेणं हे अधिकच इंटरेस्टिंग आहे.
1: हो ना.
0: गणपती अथर्व शीर्षात तर गणपतीला प्रत्यक्ष परमात्माच म्हटलंय.
1: हो हो.
0: त्यांच्यात म्हटलेलं आहे त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलं करतासी, त्वमेव केवलं धरतासी, त्वमेव केवलं हरतासी, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी.
1: खरंय हरिभाऊ. आणि या ओंकार स्वरूपी गजाननाला गणपतीला माझा अगदी साष्टांग नमस्कार आहे, माझा बाप्पा हे फार लाडकं दैवत आहे. आणि श्री गणपतीचे हे रूप सगळ्यांना नक्की इच्छित फल देवो आणि पारमार्थिक गती देवो, हीच त्याच्या चरणी खरं म्हणजे आज आत्मीय प्रार्थना करते.
0: अगदी खरंय कविताजी. पण आता आपली वेळ होत आली बरं का?
1: हो.
0: आणि तुम्ही ते चक्क आज लक्षात ठेवलेलं दिसतंय.
1: कारण घरी गणपती बसलेले ना, काही गडबडीत आहे म्हणून आज माझ्या लक्षात राहिलीये वेळ.
0: ठीक आहे, आपण सांगूयात आपल्या श्रोत्यांना की भेटत राहूया या वृत्तीच्या निवृत्तीतून.
1: हो, धन्यवाद.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार दत्ता नाईक उर्फ एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक चित्रपट गीतं. रसिक हो, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं 1967 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मधुचंद्र या चित्रपटातील एक मस्त गीत. मधुचंद्र या चित्रपटाचे एक दिग्दर्शक होते राजदत्त. प्रमुख भूमिकेत होते डॉक्टर काशीनाथ घाणेकर, उमा भेंडे, श्रीकांत मोघे, राजा परांजपे, मास्टर सचिन. मधुचंद्र या चित्रपटाची दोन वैशिष्ट्ये सांगता येतील. एक, दिग्दर्शक राजदत्त यांचा तो पहिलाच चित्रपट होता. आणि दुसरं, आधी केवळ नाट्यकलावंत असलेले काशीनाथ घाणेकर या सिनेमामुळे नायक म्हणून चमकले आणि मोठे चित्रपट अभिनेते म्हणून उदयाला आले. ग. दि. माडगुळकर यांनी मधुचंद्र या चित्रपटासाठी एकापेक्षा एक सुंदर गाणी लिहिली. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी, हे गाणं गदिमांच्या कल्पनाशक्तीचा, उपमा अलंकावरील त्यांच्या हुकुमतीचा अवघ्या थोडक्या शब्दात श्रोत्यांना रोमॅन्टिक मूडमध्ये नेणाऱ्या जादुई लेखणीचा पुरावाच आहे. महेंद्र कपूर, मातृभाषा मराठी नसूनही अनेक मराठी गाणी स्वतःच्या आवाजाने मेहनतीने अजरामर करणारा हा कलावंत. या गाण्यातील चिंचेचे झाड या शब्दांच्या उच्चारावर खूप मेहनत घेऊन त्यांनी हे गाणं किती सहजतेनं गायलं आहे बघा. मधुचंद्रासाठी एखाद्या चांगल्या पर्यटन स्थळी जायला न मिळाल्याबद्दल चित्रपटाची नायिका उमा नायकाकडे म्हणजे काशीनाथ घाणेकर यांच्याकडे तक्रार करत असते. हे गाणं आहे त्यावर तिची समजूत काढतानाचे. या गाण्यात गदिमांनी दिलेल्या उपमा फारच सुंदर होत्या. ते समोरच्या चिंचेच्या झाडाला काश्मीरमधील चिनार वृक्षासम भासवतात आणि नायिकेला जणू काश्मीरी नवतरुणी असल्याचे सांगतात. समोरच्या ओढ्याला पाहून ते म्हणतात, बघ निळसर पाणी झेलमचे जुळजुळे. अहो इतकंच नाही तर वाळलेल्या गवताचाही उद्धार करून ते म्हणतात, हे गवत नव्हे गे पिवळे केशर मळे. रसिक हो, गदिमांच्या या शब्दांनी सह्याद्रीच्या डोंगरावरील वाळलेलं गवत सुद्धा मनस्वी खुश झालं असेल. ऐकूया मधुचंद्र या चित्रपटातील हे गीत. गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं, आवाज महेंद्र कपूर यांचा आणि संगीत एन दत्ता यांचे.

संगीतकार एन दत्ता, दत्ता बाबूराव नाईक हे त्यांचं खरं नाव. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1927 रोजी गोव्याच्या आरोबा या गावी झाला. ते खरं तर मराठीपेक्षा हिंदीमध्ये खूप प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात खूप छान छान गाणी दिली आहेत. ते बी आर चोप्रांच्या चित्रपटांचे संगीतकार होते. बी आर चोप्रांकडचा एन दत्ता यांचा उल्लेखनीय चित्रपट म्हणजे धूल का फूल. त्याकाळी पहिल्या 10 संगीतकारांमध्ये एन दत्ता यांचं नाव घेतलं जायचं. दत्ता नाईक हे वयाच्या 12व्या वर्षी संगीत शिकण्यासाठी आणि संगीतात कारकीर्द घडवण्यासाठी मुंबईला आले. देवधर संगीत विद्यालयात संगीताचे रीतसर शिक्षण त्यांनी घेतलं. सुरुवातीला काही काळ संगीतकार हेमंत केदार यांच्याकडे काम केल्यानंतर आणि संगीतकार गुलाम हैदर यांच्याकडे मिळालेल्या समृद्ध अनुभवामुळे त्यांच्यातील प्रगल्भ संगीतकार अधिकाधिक बहरत गेला. रस्त्यावरच्या ऑर्केस्ट्रामध्ये ते भाग घेत असत. एकदा प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांनी त्यांना तिथे परफॉर्म करताना पाहिलं आणि बर्मन दादांनी प्रभावित होऊन एन दत्ता यांना आपला सहाय्यक संगीत दिग्दर्शक केलं. त्यांनी सचिन देव बर्मन यांचे सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून समर्थपणे काम केलं. एन दत्ता यांनी त्या काळी मराठीत देखील काही थोड्याच चित्रपटांना संगीत दिले, पण त्यांनी जी गाणी दिली ती खूप चांगली होती आणि खूप लोकप्रिय देखील झाली. श्रोते हो, आता ऐकूया 1979 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मामा भाच्चे या चित्रपटातील विक्रम गोखले आणि कानन कौशल उर्फ इंदुमती पैंगणकर यांच्यावर चित्रित झालेलं, संगीतकार एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं, जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं, महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं एक हळुवार प्रेमगीत.

मंडळी, आता ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील एक सुंदर द्वंद्वगीत. बाळा गाऊ कशी अंगाई हा 1977 या वर्षी प्रदर्शित झालेला एक सामाजिक चित्रपट. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद होते मधुसूदन कालेलकर यांचे, तर दिग्दर्शक होते कमलाकर तोरणे. प्रमुख भूमिकेत होते आशा काळे, नयनतारा आणि विक्रम गोखले. या चित्रपटातील सगळी गाणी खूप छान होती आणि ती सर्व लोकप्रिय देखील झाली. बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटाच्या संगीतासाठी 1977 या वर्षीचे उत्कृष्ट संगीतकाराचे महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक एन दत्ता यांना मिळाले होते. श्रोते हो, हे गाणं भारताचं भूनंदनवन काश्मीरच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालं आहे नायक विक्रम गोखले आणि नयनतारा यांच्यावर. आवाज आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांचा, गीत जगदीश खेबुडकर यांचं, संगीत अर्थात एन दत्ता यांचं. मंडळी, या गाण्यातलं फारसं न ऐकलं जाणारं कडवं खास आपल्यासाठी. अशी हिरवळीची शाल पांघरावी, लाली फळांची गाली चढावी, हळूहळू वारा झंकारी तारा, आळवीत प्रीतीचे संगीत साजणा, धुंदीत गाऊ मस्तीत राहू, छेडीत जाऊ आज प्रीत साजणा.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार दत्ता नाईक उर्फ एन दत्ता यांची काही निवडक चित्रपट गीतं. रसिक हो, यानंतर ऐकूया संगीतकार एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं परिस्थितीने गांजलेल्या दुबळं झालेल्या मनाला प्रेरणा देणारं एक दिलखुलास गीत. कवी गीतकार ग. दि. माडगुळकर यांच्या

सिद्धहस्त लेखणीतून आलेलं हे गीत आहे 1967 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मधुचंद्र या चित्रपटातील. माणसाचं मन कधीकधी एखाद्या छोट्या तात्कालिक अडचणींनी सुद्धा उदास होऊन जातं. मनाला नैराश्य येतं. जगण्याचा सगळा व्यवहार व्यर्थ वाटू लागतो. जगात सगळीकडे अर्थशून्यताच दिसू लागते. अशा वेळी एखाद्या कलंदर मित्राने दिलासा द्यावा आणि आपला आत्मविश्वास हळूहळू पुन्हा परतू लागावा तसं काहीसं हे गाणं ऐकल्यावर वाटतं. गीतकाराचे जीवनाकडे बघण्याचे सकारात्मक आशावादी उत्साही दृष्टिकोन स्वीकारण्याचे पहिल्याच ओळीतील आवाहन श्रोत्यांच्या मनाला थेट भिडतं. सर्व संकटांना आव्हानांना सामोरं जात जीवन समरसून जगावं हा संदेश आहे या गीतात. गदिमा या गीतात सांगतात, फूल हे उन्हाने सुकून जाणार असतं, त्याचं आयुष्य फक्त एक दिवसाचंच असतं, तरीही ते ऊन पावसाचं भय न बाळगता जगावर सुगंधाचा वर्षाव हसत हसत करतं. तसं चिंता सोडून देऊन येणाऱ्या प्रत्येक क्षणात नवनवे सुख शोधून आनंदाने त्याचा स्वीकार करून निराशेमुळे वाटणारा मनाचा दुबळेपणा झटकून टाकावा. कालचा दिवस वाईट गेला म्हणून उद्याचा वाईटच जाईल असं का समजावं? उगाच मनात निराशेला थारा न देता जीवनाचा आनंद घ्यावा. इतरांसाठी जीवाला जीव द्यायला शिकावं. या गाण्यात गदी माडगुळकर यांच्या लेखणीतून शब्द नाही तर अवघ्या जीवनातला आशावाद उतरला आहे आणि एन दत्ता यांनी तो तितक्याच उत्कटतेने स्वरबद्ध करून महेंद्र कपूर यांच्या गळ्यातून सर्व दूर रसिकांपर्यंत पोहोचवला आहे. दमदार कसदार आणि आश्वासक सूर म्हणजे महेंद्र कपूर. या गाण्यासाठी महेंद्र कपूर यांची निवड किती सार्थ आहे बघा. ज्याच्या मनात जगण्याविषयीची आशा संपत चालली आहे, जगण्यातला आनंद मावळत चालला आहे, अशा सर्वांच्या मनाला आशेचा किरण दाखवणारं गदिमांनी लिहिलेलं आहे हे गीत. सुमधूर स्वरांचं तोरण बांधणाऱ्या, जगण्याची आनंदवाट दाखवणाऱ्या या गीताच्या सूरतालावर डोलूया आणि ऐकूया मनात उत्साहाच्या कलंदरपणाच्या लहरी उमटवणारं चेतनामय असं हे सुंदर गीत. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा.

मित्रांनो, आता यानंतर ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील एक क्लासिक गीत. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे अभिनेत्री आशा काळे यांच्यावर. या गाण्यामध्ये संगीतकार एन दत्ता यांनी सतार या वाद्याचा इतका सुंदर आणि परिणामकारक वापर केला आहे की हे गाणं आशा भोसले आणि सतार यांचं द्वंद्वगीत असल्यासारखं वाटतं. ऐकूया जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं आशा भोसले यांच्या आवाजानं आणि सतारीच्या अप्रतिम साथीनं सजलेलं हे गीत. माझ्या मनी प्रियाची मी तार छेडीते संसार मांडते.

1969 या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट अपराध। रसिक हो, या चित्रपटाची कथा आणि निर्मिती होती शरद पिळगावकर यांची। दिग्दर्शक होते राजदत्त आणि पटकथा संवाद गीते होती मधुसूदन कालेलकर यांची। हे आहे त्या काळातील प्रेमात वेडे झालेल्या प्रियकर प्रेयसीचं संयत प्रेम व्यक्त करणारं गीत। पहिल्या नजरेतलं प्रेम ज्याला म्हणतात ते ह्या गाण्यात दाखवलं आहे। अपराध या चित्रपटाच्या संगीतासाठी 1969 या वर्षीचे उत्कृष्ट संगीतकाराचे महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक एन दत्ता यांना मिळाले होते। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेचे हे गीत आहे भैरवी या रागावर आधारित असलेलं एक सुंदर प्रेमगीत। आवाज आहे संगीतकार एन दत्ता यांचे आवडते गायक। हळूवार आणि बुलंद अशी सर्व प्रकारची गाणी तितक्याच ताकदीनं सहजपणे गाणारे गायक महेंद्र कपूर आणि गोड गळ्याच्या गायिका सुमन कल्याणपूर यांचा। चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे रमेश देव आणि सीमा यांच्यावर। मंडळी, या गाण्यातलं फारसं न ऐकलं जाणारं कडवं खास आपल्यासाठी। जुळता डोळे एका वेळी धीट पापणी झुकली खाली। जुळता डोळे एका वेळी धीट पापणी झुकली खाली। खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला। सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात।

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार दत्ता नाईक उर्फ एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 52 दशक 4 समास 7 दास्य भक्ती। मागे आपण 6 भक्तीचे लक्षण पाहिले, आता सावधपणे 7 भक्ती ऐका। 7 भक्ती म्हणजे दास्य भक्ती। आपल्याला जितके काम दिले असेल तितके करावे, सदा देवाच्या द्वारी सदा देवाच्या सहवासात असावे, देवाचे वैभव सांभाळावे, काहीही कमी पडू देऊ नये, देवाची भक्ती वाढवत न्यावी, भंगलेली देवालये दुरुस्त करावी, मोडलेली सरोवरे बांधावी, ओसऱ्या धर्मशाळा चालवाव्या, नवीन स्थापन कराव्या, जर्जर झालेल्या इमारतींचा जीर्णोद्धार करावा, पडलेले काम तत्परतेने करीत राहावे, हत्ती रथ सिंहासने चौरंग पालख्या सुखासने मंचक विमाने नवीन करावी, मेघडंबरी छत्र्या सूर्यपाने निशाणे नवी करून आदरपूर्वक सांभाळीत जावे, नाना प्रकारची वाहने बसण्याची उत्तम स्थाने विविध सुवर्णाची आसने प्रयत्नपूर्वक करीत जावी, भुवने कोठड्या पेट्या दुधी भोपळा रांजण कोहळी घागरी याच्यामध्ये पूर्ण द्रव्य भरत जावे प्रयत्नपूर्वक, नाना भुयारे तळघरे विवरे नाना स्थळे आणि गुप्तद्वारे मौल्यवान वस्तूंची भांडारे प्रयत्नपूर्वक करीत जावी, अलंकार आभूषणे दिव्य वस्त्रे नाना मनोहर रत्ने नाना धातू सुवर्णपात्रे करीत जावी, पुष्पवाटिकांना पाणी द्यावे आणि वृक्ष जगवावे, नाना पशूंच्या शाळा नाना पक्षी चित्रशाळा नाना वाद्ये नाट्यशाळा गुणी गायक यांना आश्रय द्यावा, भोजनशाळा कोठाळे कोठारे धर्मशाळा झोपण्यासाठी पडशाळा यांना आश्रय द्यावा, नाना सुगंधी द्रव्यांची स्थाने नाना खाद्यफळांची स्थळे नाना वस्तूंची नाना स्थाने निर्माण करीत जावी, भंगले असतील तर नूतन करावी, देवाचे वैभव किती म्हणून सांगायचं, सर्व ठिकाणी आदरपूर्वक दास्यत्व करावं, कामाचा विसर पडू देऊ नये, जयंती महोत्सव असंभव वाटणारे वैभव चालवायचं हे पाहून स्वर्गातील देव देखील आश्चर्यचकित होतील असं वैभव चालवायचं, प्रसंगी कनिष्ठ सेवा देखील करायची, सर्व काळ प्रसंगाप्रमाणे सावध राहायचं आणि जे जे पाहिजे ते ताबडतोब द्यायचं, अत्यंत आवडीने सर्व सेवा द्यायची, पाय धुणे स्नान करणे आचमन गंधाक्षता वसने भूषणे आसने पाणी नाना सुमने धूप दीप नैवेद्य शयनासाठी उत्तम स्थळे थंड पाणी तांबूल सुंदर गायन रागरंग करावे, सुगंधी द्रव्ये अत्तर नाना सुगंधी तेले नाना फळे जवळ ठेवावे, सडा संमार्जन करावे, पाण्याची भांडी भरावीत, उत्तम उत्तम कपडे पाण्याने स्वच्छ धुवावेत, सगळ्यांचा आदर सत्कार करावा हार्दिक स्वागत करावे, अशी ही 7 भक्ती आहे। नेहमी प्रेमाने स्तुतीपूर्वक सगळ्यांचे अंतःकरण सुखावेल असे गोड गोड बोलावे, अशी ही 7 भक्ती यथामती वर्णन केली। यातील काही गोष्टी प्रत्यक्ष घडल्या नाहीत तरी मानस पूजा करावी, अशा प्रकारे सद्गुरूचे दास्य करावे, प्रत्यक्ष सेवा घडली नाही तरी मानस पूजा करीत जावी। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दास्य भक्ति निरूपण नाम समास सप्तम समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. निरासक्ती आणि शरणागती. एखाद्याची सुरी असली, तिची लाकडी मूठ बदलून लोखंडाची केली, दुसऱ्यानं चांदीची केली, कुणी सोन्याची केली, पण मारल्यानंतर परिणाम एकच. तसा प्रपंच चांगला असला, कसाही असला, तरी तो सुरीच आहे. त्याचा घात सगळीकडे सारखाच. प्रपंचाची आसक्ती म्हणजे त्या सुरीची धार आहे. म्हणून आपला धंदा, नोकरी, सगळं उत्तम करावं, त्यात मागंपुढं पाहू नये, पण त्यासाठी मी आहे असं नाही समजायचं कधी. नोकरी ही सुखाकरता नसून पोट भरण्यासाठी आहे, अशा वृत्तीनं जो तो करेल त्याला तिची आसक्ती किंवा अभिमान राहणार नाही. सावधगिरीनं वागावं, भगवंताचं स्मरण ठेवावं, त्याचं नाम घ्यावं, बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर ठेवाव्या आणि यानंच समाधान मिळेल. भगवंताशिवाय समाधान मिळणं शक्य नाही. मी समाधान राखून चाललो असं म्हणणारा तो जगात धन्य आहे. खरा, ही धन्यता यायला भगवंताची अत्यंत आवश्यकता आहे. रामाच्या इच्छेनं सगळं चाललेलं आहे, राम करता आहे, ही भावना ठेवून आपण प्रपंच करूया. प्रयत्न आटोकाट करावा, पण फळ देणारा भगवंत आहे ही भावना ठेवून समाधान टिकवावं. भगवंताची प्राप्ती व्हायला दुसरं काही नको, शरणागती पाहिजे. मी उपाधीरहित बनणं ही शरणागती आहे. माझेपणाची जी उपाधी आहे ती नाहीशी करायची असेल तर साधन तसंच पाहिजे. इतकं उपाधीरहित साधन नामाशिवाय दुसरं कोणतंही नाही, आणि ते साधन तुम्ही करा. भगवंताच्या नामाचं प्रेम यायचं असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण द्वेषानं, मत्सरानं, अभिमानानं भरलेलं असू नये. एकमेकांवर प्रेम करा, घरातून सुरुवात करा. मुलगा आपल्याला सुख देतो म्हणून नाही, पण माझं कर्तव्य म्हणून मी त्याच्यावर प्रेम करीन. निस्वार्थीपणानं प्रेम करणं हाच परमार्थ आहे खरा. त्यासाठी राम दाता आहे, पाठीराखा भगवंत आहे, ही जाणीव ठेवून तुम्ही राहा. ही जाणीव निर्माण करण्याकरता भगवंताच्या नामाची खरी गरज आहे. मनाची शांती मिळवायला हाच मार्ग आहे. दैन्यवाणं कधीच नसावं. अगदी राजाचं वैभव तुम्ही भोगा, पण त्या वैभवानं मी सुखी आहे असं न म्हणता मी रामाचं आहे म्हणून सुखी आहे ही भावना ठेवून वागा. वैभव आज आहे, उद्या नाही. वैभवावर विश्वास ठेवू नका. मी रामाचं आहे या भावनेत तुम्ही राहा, आणि त्यासाठी रामाचं नाम तुम्ही घ्या. राम कल्याण करेल हा माझा भरोसा तुम्ही ठेवा. सुख कशात आहे? सुख हे समजुतीमध्ये आहे, आणि भगवंताचं होणं ही समजूत ही तेवढीच खरी आहे.
2: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोतेहो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, सिंधींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. माझ्यासोबत आहेत अनिरुद्ध जोशी सर. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं देखील.
1: नमस्कार.
0: आणि आता आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया.
1: साधारण 50-52 दरम्यान सिंधी लोकांची प्रगतीला सुरुवात जेव्हा झाली, त्यावेळेला मी याच्या आधी पण सांगितलं, सगळ्यांना माहिती आहे गोष्ट की सिंधी माणूस कमीत कमी मार्जिनवर मोठ्या क्वांटिटीत इंटरेस्ट असतो त्याला. 5 रुपये एका नगावर कमवण्यापेक्षा एका नगावर 1 रुपया कमवून 1,00,000 नग विकण्यात त्याला इंटरेस्ट असतो.
0: बरोबर.
1: ही जी सिंधींची टेंडन्सी आहे, तर त्याच्याप्रमाणे 50 आसपास टेरिकॉटचा टेरलिनचा कपडा जेव्हा पॉप्युलर व्हायला लागला, त्यावेळच्या महागाईप्रमाणे, तेव्हाच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे, आजच्या एवढी ऑटोमॅटिक मशीन नव्हती, त्यामुळे तेव्हा जी प्रोडक्शन कपॅसिटी होती, तेव्हा ज्या फॅक्टरीज होत्या, त्याच्यातून मिळणारा कपडा हा साधारण त्या जमान्यात 50-60 रुपयाला पीस होता. जेव्हा लोकांना 100-125 रुपये पगार असायचा, त्या जमान्यात टेरिकॉटच्या कपड्याला 50 रुपये लागायचे. 10-15 रुपये शिलाई लागत असे. म्हणजे टेरिकॉटचा शर्ट शिवायचा झाला तर सामान्य माणसाकरता 70-80 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत टेरिकॉटचा शर्ट शिवायला लागायचे. शर्ट शिवला तर 1 महिन्याचा पगार लागत होता म्हटलं तरी चालेल. त्या परिस्थितीमध्ये एका सिंधी माणसाने मुंबईमध्ये त्याचा स्वतःचा एक ब्रँड निर्माण केला, आपण त्याला एबीसी ब्रँड म्हणू. तर तो जो एबीसी ब्रँड होता, त्या ब्रँडची त्यांनी एकतर काय केलं, रेगी शर्ट, चौकटीचे शर्ट, प्लेन शर्ट, असे जे फॉर्मल ऑफिसला वगैरे जायला वापरता येतील मुंबईकरांना, असे सर्वसामान्य माणसाला परवडेल आवडेल असे डिझाईनमधले शर्ट्स बनवले. आणि ते बनवताना एकाच ताग्यातनं 2 मीटर कपडा समजा लागत असेल फॉर एक्झाम्पल, तर 100 मीटर कापड घेतल्यावर त्यात 50 शर्ट बसायला पाहिजे. त्याच्याऐवजी त्या टेलरकडनं अशी कौशल्याने बसवले की त्याच्यात 100 मीटरमध्ये 50-62 जास्त शर्ट बसतील. आणि ते केल्यानंतर त्याचं ते जे काही एका वेळेला 4 शिंपी बसवायचे, एकाने फक्त बाही शिवायची, एकाने फक्त कॉलर शिवायची, एकाने फक्त फ्रंट साईडचा खिस्सा आणि छातीवरचा तेवढंच शिवायचं, आणि एकाने मागची बाजू सगळे त्याला जोडून मिळून कम्प्लीट शर्ट करायचा, असं चौघांनी मिळून संध्याकाळपर्यंत शिवायचे. त्यामुळे त्यांच्या त्यावेळची जी काय 10-20 रुपये रोजमजुरी असेल, तर त्याच्या त्या हुशार कारखानदाराला 3-2.5 रुपयामध्ये तो दिवसभरात 1 शर्ट पडायला लागला. 100 शर्ट समजा त्यांनी शिवले तर उदाहरणार्थ, त्यामुळे कपडा होलसेलमध्ये 30-35-40 रुपयाचा 3-3 रुपयामध्ये शिवून तयार झाला, 4 आठवड्याची प्लास्टिकची पिशवी. त्यामुळे तो जो त्यांना 40 रुपयापेक्षा कमी किमतीत पडणारा शर्ट होता, तो त्यांनी 45-55 रुपये दरम्यान विकायला सुरुवात केली. 5-10 रुपयाच्यावर कमवायचे नाहीत शर्टावर, आणि स्वतःच बनवून घ्यायचे आणि स्वतःच विकायचे. म्हणजे परत मध्ये डायरेक्ट टू कंझ्युमरला, फॅक्टरी टू कंझ्युमर केल्यामुळे मध्ये कुठला एजंट राहिला नाही, दुसरा दुकानदार राहिला नाही. त्यांनी त्यावेळेला चौपाटीजवळ 3-या मजल्यावर दुकान काढलं होतं आणि जाहिरात खूप करायचे, तर ती 3-या मजल्यावर लिफ्टवाल्या बिल्डिंगमध्ये गिरायक वरपर्यंत जायचे आणि खूप नाव झालं होतं. आजही त्याचं नाव आहे. तर ते मी ऐकली होती सगळी कथा, तेव्हा मी तर लहान होतो, माझा जन्म मुळी 60 साल. तर त्याच्यानंतर मी ते ऐकून पुढे मी कमवायला लागल्यावर मी त्या दुकानामध्ये जाऊन चौकशी केली, म्हटलं सुना बहुत अच्छा वगैरे, सिंधी बोललो त्याच्याशी आणि नाशिकला असतो मी वगैरे सांगितलं उगाचच, त्यामुळे सिंधीत बोलल्यामुळे आणि जोशी नाव सिंधी बोलतो म्हटल्यावर ऑटोमॅटिक मला डिस्काउंटही दिला त्यांनी. अरे तुमचं अज्ञात बी करून 5-10% डिस्काउंटही मिळवला, ओळख झाली. मी 2-3 शर्ट त्या 5 वर्षात घेतले मी कमवायला लागल्यानंतर. पुढे झालं असं, सिंधी समाजामध्ये माझी एक देवाच्या दयाने प्रसिद्धी आहे की जोशीला कुठे काही विचारा माहिती असते असं, आणि नक्की माझ्याकडे येतात विचारत, अरे जोशी आमका तुला माहिती आहे का वगैरे. तर तसं एकाने रेडीमेडचं दुकान टाकल्यावरती ट्रेनमध्ये मला भेटला, तर मला म्हणाला की अरे तेरे को वो एबीसी शर्ट का कंपनी मालूम आहे? म्हटलं हा, मी वही यूज करतो, माझा होता नेमका घातलेला. तर म्हणे फिर, म्हटलं मी वहां जातो, वो मालिक बिलिकचे पैसे नाही मेरी, तो म्हणे चल ना यार अपना काम हो गया फिर. आणि मला बरोबर घेऊन गेला टॅक्सी करून त्या फॅक्टरी, आम्ही फॅक्टरीचं आउटलेट डायरेक्ट आहे त्यांचं, तिथे गेलो. अरे आओ नाशिकवाले हिरो क्या बाते वगैरे करून तो मालक माझ्याशी बोलायचा अगदी. त्यालाही कौतुक वाटलं, म्हटलं मेरा दोस्त आहे सिंधी आहे. तर म्हणे बोलो ना हुकूम. नाही म्हटलं उसको एजन्सी चाहिए आपका नाशिक का, इस ठीक है म्हणे, ले जाओ, टर्म्स कंडीशन चांगल्या, इधर ही माल इसमें से निकालो, चार चार दो दो, एक एक जो निकालने का वो निकालो, असं तसं सगळं झालं. माल त्याने 20,000 रुपयाचा काढला, पेमेंट केलं, डिस्काउंट बिस्काउंट घेतला, सगळं केलं आणि गेलो. त्याच्यानंतर मला काय वाटलं, कोणाच ठोक. मी परत 2-3 तासात माझ्या डोक्यात घोळत होती ती गोष्ट, परत मी बस पकडली आणि त्या शॉपवरच पोचलो. अरे आओ आओ, क्या बात आहे, कोई गडबड आहे? म्हटलं गडबड नाही, परत सिंधीत तरी बोललो. म्हटलं तुम भी सिंधी वो भी सिंधी, अभी आज के बाद वो मेरे को काय को लेके आएगा. म्हणे हां सही बात है, भेज देंगे ना, उसने ऑर्डर भेजा तो माल भेज देंगे, उसको पैसा भी आ जाएगा, पैसा किधर जाता नहीं सिंधी आदमी का वगैरह. म्हटलं मेरा क्या, तुमको मैंने 20,000 का गिराक दिया है. म्हणे क्या चाहिए तुमको, बोलो ना यार. म्हटलं जो तो आप खुशी से देंगे वो. तेव्हा 82ची गोष्ट आहे. म्हटलं आप जो देंगे, म्हणे दो ऑफर आहे. म्हटलं काय, म्हणे तूने एक गिराईक दिया, मेरा काम किया, मेरे को अच्छा आउटलेट नया नासिक में मिल गया ब्रँड का, मैं या तो 500 रुपये नगद इनाम दूंगा या तो 1200 रुपये तक के शर्ट ले ले, या 1200 ज़्यादा बिल हो गया तो मेरे को ऊपर का पैसा देना, 3 शर्ट 4 शर्ट 2 शर्ट जो तेरे को महंगा भारी अच्छा लेने का बोले, आणि ते मला मिळून गेले. पण त्यावेळेला मी खाली उतरताना जेव्हा परत आलो तेव्हा मला एक गंमत आठवली की जर का मी गेलो नसतो तर मिळालं नसते, तो कशाला मला द्यायला होता, अरे जोशी आओ मेरे पास लेके जाओ शर्ट फुकट में. तर माझ्या एका मित्राने मला एकदा एक स्टोरी सांगितली होती, बोलेल तो बाप. तर ती स्टोरी त्याने अशी सांगितली की म्हणे एकदा सन अँड सँडसारख्या मुंबईतल्या एका कुठल्या तरी मोठ्या शहरातल्या हॉटेलच्या पाठीमागे स्विमिंग पूल असतो, त्या स्विमिंग पूलच्या काठावर एक लहान बाळ 1.5 वर्षाचं दूडदूड धावत आलं, आणि आता ते जर का पुढे गेलं असतं तर ते स्विमिंग पूलमध्ये पडलं असतं त्या पाण्यात तळ्यात या स्विमिंग टँकमध्ये. तर इकडनं एक हँडसम तरुण धावत आला आणि त्यांनी त्या बाळाला अडवलं आणि उचलून घेतलं. तर त्याची आई तरुण मागणं आली पंचवीशीतली, अरे अरे अरे काय रे आत्ता म्हणे पडला असतास वगैरे. तर त्यांनी दोघं एकमेकांकडे पाहिलं तर ती म्हणे अरे तू समीर, तो म्हणे अरे सुप्रिया तू, तो म्हणे माझा मुलगा, अरे अरे मग म्हणे काय कुठे तू पाहतेस, काय गेला असताना आत्ता पाण्यात. तू म्हणे सॉरी सॉरी सॉरी सॉरी चुकलं माझं, सॉरी सॉरी. बरं म्हणे चला म्हणे आपण कॉफी घेऊन, दोघं जण कॉफी घ्यायला बसले. तर कॉफी घेतली त्यावेळेला ती म्हणे समय सांगू का, म्हणे काय, म्हणे खरं सांग मी तुला आवडायचे ना, तू नेहमी बघायचास, पण म्हणे एक सांगू का, तू जर म्हणे त्यावेळेला प्रपोज केला असतंस ना तर तेव्हा तू इतका हँडसम, एक तर बोर्डात आलेला, कॉलेजात पण कायम पहिला, सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये हुशार असायचास, फक्त तुझ्याकडे म्हणे डेअरिंग नव्हतं प्रपोज करण्याचं, तू मला जर त्यावेळेस प्रपोज केला असतंस तर मी एका मिनटात तयार झाले असते, तू नुसता पाहायचा असं लाजायचा. शेवटी माझ्या बाबांनी दुसरीकडे लग्न ठरवून टाकलं, माझं लग्न झालं. जर म्हणे तू त्यावेळेला बोलला असतास तर मी आत्ता म्हणे बाळाला सांगितलं, हा बघा समीर मामा आहे, त्याच्यापेक्षा तू बाबा झाला असतात म्हणे या पोराचा. म्हणून म्हणे सांगते लक्षात ठेवायच्या पुढे तरी, जो बोलेल तो बाप. आणि ती गोष्ट मला खूप आवडली होती, त्यामुळे त्या दिवशी सुद्धा बोलेल तो बाप मी विचार केला, फक्त काय जाण्याचा वेळ वाया जाईल, जर नाही म्हणाला तर आपण काय बळजबरी करू शकत नाही, पण बोलल्यामुळे त्या माणसाने मला 3 ब्रँडेड शर्ट दिले आणि त्या दिवशी मी शिकलो की याच्या पुढे लक्षात ठेवायचं, बोलेल तो बाप, कोणालाही काही मागायला घाबरायचं नाही.
0: अतिशय गमतीशीर किस्सा तर तुम्ही सांगितलाच, पण खरंच आपण मराठीमध्ये पण आपल्याकडे एक म्हण आहे की बोलेल त्याची माती पण विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही, तर अगदीच ती म्हण इथे कुठेतरी लागू होते असंच मी म्हणेन. आणि दुसरा जो तुम्ही गमतीशीर किस्सा सांगितला ती म्हण पटवून देणारा तोही अतिशय छान होता, आणि हे दोन्ही किस्से कायमच सगळ्यांच्या लक्षात राहतील अशी आशा आपण करूया. आणि आत्तापुरती आपल्या श्रोत्यांची रजा घेऊया. रसिक हो, सिंधींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमात आत्तापुरतं आम्ही इथेच थांबतो आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आज आपल्या शंकांचं आणि प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, आपल्या दुग्धामृत या कार्यक्रमात जसं आपण श्रोत्यांना सांगितलं की तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा, तेव्हा जास्तीत जास्त श्रोते आता हिरिरीनं आपल्या या कार्यक्रमात भाग घेत आहेत आणि आवर्जून त्यांच्या मनातले प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अनेक प्रश्नांचा समावेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत आपण केला, त्याच अनुषंगानं आजच्या भागात सुद्धा असाच एक प्रश्न जो आपल्याला व्हॉट्सअपवरनं आलेला आहे तो आता मी आपल्याला विचारते आणि त्यावरनं आपल्याला काय मार्गदर्शन करायचं आहे ते आपण जरूर करावं. या प्रश्नामध्ये सासूबाई आपल्या सुनेबद्दल विचारत आहेत. ते असं की डॉक्टर, माझ्या सुनेला जुळी बाळा झाली आहेत आणि हे कळल्यानंतर सुद्धा आम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं की दोन्ही बाळांना आम्ही स्तनपानच देणार, म्हणजेच अंगावरतीच पाजणार. पण आता मात्र इतकी कठीण परिस्थिती होती की एकाच वेळी दोन्ही बाळं रडायला लागतात आणि त्या दोघांच्या रडण्यामुळे सुनेची खूप गडबड होतीये, तिची धांदल उडते, बाळांना दूध पुरतंय का नाही हे सुद्धा आम्हाला लक्षात येत नाहीये आणि मग बऱ्याच वेळेला बाळ छाती घ्यायला सुद्धा नाही म्हणतं. मग त्यावेळेस आम्ही बाटलीत फॉर्म्युला देतो, फॉर्म्युला दिला की बाळं छान 3-4 तास झोपतात. हे करत असताना सुरुवातीला तिची छाती अगदी दगडासारखी होत होती, पण आता ते पण होत नाहीये. मग अशा वेळेस काय करता येईल हा खूप मोठा प्रश्न आमच्या समोर आहे, जेणेकरून बाळांची प्रकृती उत्तम राहील, आईची प्रकृती उत्तम राहील, तिला काही त्रास होणार नाही, या दृष्टीने आपण काय मार्गदर्शन कराल? डॉक्टर, खूप वेगळा प्रश्न आहे, जुळ्या बाळांचा प्रश्न आहे आणि अर्थातच त्याच्यामुळे गडबड होणार हे स्वाभाविक आहे, पण मग अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं, आपण काय सांगाल?
1: ही एक अतिशय छान गोष्ट आहे की तुम्ही सासू सुना दोघींनी मिळून बाळांना आईचं दूध मिळावं असं ठरवलेलं आहे. हे खूपच छान, तुम्ही सपोर्टिव्ह आहात, हे पण खूप एकदम चांगली गोष्ट आहे. आता दोन्ही बाळं एका वेळेला रडतात आणि तिला दूध पाजायला अवघड जातं असं तुम्हाला वाटतं आहे, पण एका वेळेला जर का बाळं आता नॉर्मल हेल्दी न्यूबॉर्न असतील, त्यांचं वजन वगैरे व्यवस्थित असेल, तर ती दोन्ही बाळांना एका वेळेला पाजू शकते. दोन्हीकडून धरायला तुमची मदत लागेल, कोणीतरी बसायला लागेल तिच्याबरोबर, पण दोन्ही बाजूंनी जर कोणी तिला हेल्प केली तर एकाच वेळेला ती दोन्ही बाळांना पाजू शकेल. बसून म्हणा किंवा झोपून म्हणा, दोन्ही पद्धतीनं कोणीतरी जर बाळं धरली तर ती पाजू शकते, त्यामुळं हे तिचं काम सोपं होऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी की तिला दूध पुरतं की नाही, तर दूध पुरण्याचे क्रायटेरिया मी मागे पण सांगितलेले आहेत की 24 तासात जर 6 वेळा कमीत कमी लघवी होत असेल तर बाळाला दूध पुरतं. दुसरं म्हणजे एका महिन्यात जर 500 ग्रॅम वजन वाढत असेल तर बाळाला दूध पुरतं, त्यामुळे हे दोन्ही ऑब्झर्वेशन बघायला लागतील. आणि तिने टेन्शन घेणं सोडून दिलं पाहिजे, ती जर टेन्शन घेत असेल तर तिचे स्ट्रेस हॉर्मोन वाढतात आणि मग तिला दोन्ही बाळं मॅनेज करणं अजून जड जाऊ शकतं, टेन्शनमुळे दूध कमी होऊ शकतं, त्यामुळं तिने रिलॅक्स राहणं खूप गरजेचं आहे. आता तुमचा पुढचा प्रश्न की फॉर्म्युला देता बाळं रडायला लागल्यावर आणि फॉर्म्युला दिला की बाळं झोपतात, तर असं आहे की फॉर्म्युला हे एक मेडिसिन आहे. फॉर्म्युला एकदा का दिला की तो 4 तास पोटामध्ये गच्च बसतो, त्याचं घट्ट दही तयार होतं आणि मग बाळं झोपतात. बाळांना काही नाही म्हणता येत नाही, हो म्हणता येत नाही, तुम्ही पाजाल तेवढं ते घेतात आणि कधीकधी मग ओव्हरफीडसुद्धा होतं. आणि एकदा का बाळांनी फॉर्म्युला प्यालेला असला तर अर्थातच बाळ स्तनपान घ्यायला नाही म्हणतं, मग बाळ झोपून जातं आणि मग तिचं दूध हळूहळू कमी होण्याची सुरुवात होते. म्हणजे जे तुम्ही म्हटलं आहे की आधी छाती दगडासारखी व्हायची पण आता होत नाही, तर कदाचित तुम्ही फॉर्म्युला जास्त देत असाल तर हळूहळू जशी गरज कमी होते तसं छातीतलं दूध कमी व्हायला लागतं. काय होतं, छातीतलं दूध तसंच राहतं, बाळाला फॉर्म्युला पाजला जातो आणि मग एक फीडबॅक इनिबिटर ऑफ लॅक्टेशन म्हणून एक फॅक्टर तयार होतो छातीमध्ये, बरं का? आणि मग तो मेंदूकडे निगेटिव्ह संवेदना नेतो की आता काही दुधाची गरज नाही आहे, दूध संपत नाही आहे, आणि मग हळूहळू दूध तयार होणं कमी व्हायला लागतं. त्यामुळं असं जर होत असेल तर बाळांना वारंवार छातीला लावणं हे खूप गरजेचं आहे. कारण एक बाळ असेल तर साधारणतः 1 पाऊंड लिटर दूध तयार होतं, जुळी असतील तर 2.5 लिटर दूध तयार होतं. त्यामुळं जुळी असतील तर 1.5 लिटर दूध तयार होतं आणि तिळी असतील तर 2.5 लिटर दूध तयार होतं. याच्यामुळे बाळांना दूध कमी पडणार नाही. जर का बाळं छातीला वारंवार लावली तर बाळांच्या गरजेइतकं दूध नक्की तयार होईल. त्यामुळं बाळांना फॉर्म्युला देऊन झोपवून देण्यापेक्षा जर का वारंवार स्तनपान दिलं तर तिचं दूध पण कमी होणार नाही आणि बाळांना सगळे फायदे आईच्या दुधाचे मिळतील. तर मला असं वाटतं की टेन्शन घेऊन घाईघाईत बाळांना फॉर्म्युला देणं असं करायला नको. आणि याच्या पुढची गोष्ट म्हणजे जर का बाटलीने तुम्ही फॉर्म्युला देताय तर बाटलीच्या निपलवर पिण्याची पद्धत आणि आईचं स्तनपान घेण्याची पद्धत या दोन्ही एक्झॅक्टली अपोझिट मेकॅनिझम्स आहेत. आणि मग एकदा का बाळ बाटली घ्यायला लागलं की बाळ स्तनपान करायला निरुत्साही राहतं, बाळाला ते डिफिकल्ट वाटायला लागतं, बाळ छातीपासून दुसरीकडे तोंड वळवतं, बाळ पित नाही छातीवरती, किंवा छातीशी रडायला लागतं, मग त्याला बाटलीच हवी असते. आणि त्याच्यामुळं बाटलीनी देणं हा पर्याय पण योग्य नाही. तुम्ही वाटीनी द्या, वाटी चमच्यानी द्या किंवा निफ्टी कपनी पाजा, पण बॉटल देऊ नका बाळाला. म्हणजे मग आईचं स्तनपान घ्यायला बाळ नाही म्हणणार नाही. बाळ जेव्हा पण तुम्ही छातीला लावाल तेव्हा ते स्तनपान देखील घेईल. आणि याच्यासाठी जर का मदत लागली तर एखाद्या लॅक्टेशन कन्सल्टंटची मदत घ्यायची. आमच्याकडे अशा असंख्य जुळ्या बाळांना एका वेळेला पाजायला शिकवलं जातं आणि त्या माता 6-6 महिने निव्वळ स्तनपान करतात. त्यामुळं तिला कुठल्याही बसून झोपून वेगवेगळ्या पोझिशनमध्ये ती पाजू शकते आणि हे एकदम सोपं आणि आरामशीर होतं. एका वेळेला दोन्ही बाळांना पाजलं की मधल्या वेळात तिला थोडासा रिकामा वेळ मिळतो आणि मग ती थोडी रिलॅक्स पण होऊ शकते. याच्याखेरीजही आणखीन वेगवेगळी त्यांची शेड्यूल्स आपण बनवू शकतो, कसं द्यायचं ते ठरवू शकतो, पण हे इंडिव्हिज्युअलाइज करायला लागतं. प्रत्येक बाळाच्या आणि मातेच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ते शेड्यूल आपल्याला ठरवायला लागतं.
0: नक्कीच डॉक्टर, एक बाळ सांभाळतानाच मातेची खूप तारांबळ होते, त्यात जर ती आधुनिक मुलगी असेल, तरुणी असेल, तर थोड्याशा ह्या शंका जास्त मनात घर करायला लागतात, त्रास देतात आणि मग नवीन नवीन उपाय आपण शोधतो. आणि आता तर या ठिकाणी जुळ्या बाळांचा प्रश्न होता, पण अर्थातच तुम्ही त्याच्यावरती खूप छान मार्गदर्शन केलं, खूप छान पद्धतीनं सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. आणि नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर ज्यांनी आपल्याला प्रश्न पाठवला होता त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे अशी आपण आशा करूया, त्यांच्या शंकेचं निरसन झालेलं आहे अशी आपण आशा करूया. श्रोते ज्या उत्साहानं आपल्या कार्यक्रमात भाग घेत आहेत, त्यांच्या शंका आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, त्याच्यामुळे आपणसुद्धा खूप छान पद्धतीनं आणखीन हा कार्यक्रम पुढे पुढे न्यायला उत्सुक आहोत. नेहमीप्रमाणेच आजचा भागसुद्धा खूप माहितीपूर्ण ठरला. सगळ्याच श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, भेटूया पुन्हा अशाच काही प्रश्नांना घेऊन. तुम्ही आम्हाला पाठवलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून हा कार्यक्रम असाच आपण उलगडत जाणार आहोत.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत जादुई जिनी बाबा. आई, माझं काही कुरिअर काही पार्सल आलं आहे का ग? अरे बेटा, आधी दप्तर ठेव, शाळेत काय झालं ते सांग. आल्या आल्या काय कुरिअर आले का पार्सल आले का? हां, डबा संपवलं का ते सांग बरं आधी. आई, तेच तेच टिपिकल प्रश्न, काय विचारते का रोज? काल मी आणि माझा बाबा, आम्ही बाबाच्या मोबाईलवरनं शूजची ऑर्डर केली आहे, ते आलेत का असं विचारतोय. अरे, आत्ता तर घेतले होते ना शूज, मग आता परत काय? मला माहीत होतं तू ओरडशील, मी बाबाला तसं बोललो पण. आई कटकट करेल. आई, बाबा तुला काही बोलला नाही का ग? हा बाबा पण ना यार असाच करतो, मला म्हणाला मी सांभाळून घेईन आईला. साधी शूजची तर गोष्ट नाही, तू ही काय, तू आणि तुझा बाबा चालू द्या, नुसता खर्च चालू द्या. मी काही म्हटलं तर हिशोबाचे पाढे वाचतो तुझा बाबा माझ्यासमोर सारखे, आणि तुला नाही शब्द ऐकवत नाही कधी. आई, माझा बाबा प्रो आहे, प्रो, त्याला माझ्यावर भरोसा आहे. मी अभ्यास करतो, नीट वागतो याबद्दल, म्हणून तो ओरडत नाही, चिडत पण नाही. अरे बेटा, बाबा हा देवाने असाच घडवलेला असतो. जेव्हा कोणी आई बाबा होतात तेव्हा आईत शारीरिक मानसिक बदल होतात, पण बाबा तसे होत नसतात. पण बाबाच्या मनातले बदल तो कधी बोलत नाही, कधी सांगत नाही, कृतीने फक्त दिसतात. बाबा म्हणजे पृथ्वीवरचा जिनी असतो, आपल्या इच्छा आपला आनंद याची सतत काळजी घेणारा, मुलांची स्वप्न पूर्ण व्हावी याकरता सतत झटणारा, राबणारा, त्यात स्वतःकरता स्वतःच्या कष्टांचा इच्छांचा असा विचार नसतो. काळानुरूप पिढी दर पिढी बदल हा होत असतोच, पण बाबाच्या काळजातली काळजी मुलांकरता, डोळ्यातली स्वप्न मुलांच्या भविष्याची. अगदी साधे काय स्वयंपाक करू या प्रश्नाचे उत्तरही मुलांना आवडेल ते कर असेच असते. बाबा कधी आजारी पडत नाही की कधी झोपून राहत नाही. जेव्हा मुलं बरोबरीची होतात तेव्हा त्यांना जाणून त्यांच्या मनाचा विचार करून कुल राहणारा माणूस म्हणजेच बाबा असतो. त्याला बदल हा पटकन स्वीकारता येतो. म्हणूनच की काय, घरोघरी सासू सुनेचे वाद होताना ऐकायला येतात, आणि त्याच घरातून सासरे खूप चांगले आहेत अशा प्रकारचे कमी जास्त प्रमाणात ऐकायला येते. कोणत्याही वयात बाबा

बा आहे ते बघून घेतील या भरोश्यावर सगळ्यांची दुनिया चालते. बाबा आयुष्यात डोक्यावरचे छप्पर असते, प्रेमाचे, विश्वासाचे, आपुलकीचे, मग ते मुलगा असो की मुलगी. मुलगीसुद्धा सासरी आनंदाने नांदते, तिला माहीत असते आपल्या संसारात काही अडीअडचण आली तर आपले बाबा आहेत आपल्या पाठीशी. आईनं संस्कार देते, संस्कृती शिकवते, तर बाबा आनंदाने जगण्याची रीत शिकवत असतो, आयुष्यात आनंद देत असतो. आलेल्या अडचणी चुटकीसरशी संपवणारा, मार्ग दाखवणारा जादूगार म्हणजेच बाबा. अप्रत्यक्षरित्या माणूस घडवणारा, पडद्यामागचा सूत्रधार, कोणाच्याच शाबेसकीची हाव न धरणारा जादुई जिनी हा प्रत्येकाचा बाबाच असतो. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात मी डॉक्टर हरी कुलकर्णी आणि नेहमीच प्रमाणे आपल्या बरोबर आहेत कविताजी गायधनी. कविताजी नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार हरिभाऊ. आपल्या आजच्या एपिसोडची जरा काळजीच होती खरं म्हणजे हरिभाऊ.
0: अरे
1: कारण काय झालं, एकतर गणेश स्थापना झाली आहे आणि त्यात महालक्ष्म्यांची धावपळ, त्याच्यामुळे आजचा जरा एपिसोड साशंक होता मला. पण मग मनात असं वाटलं की गणपती घरी आलेले आहेत आणि उपासना म्हणून उलट आपण आज श्री गणेशाच्या चरणी सेवा अर्पण करायलाच हवी, आणि म्हणून खरं म्हणजे थोडा वेळ काढून मी तुमच्याबरोबर गप्पा मारायला हजर झाले आहे. पण मला असं वाटतं आज आपण श्री गणेशाच्या नावांविषयी गप्पा मारूयात. हा, आणि संतांनी, पुराणांनी, तत्वचिंतकांनी, उपनिषदांनी श्री गणेशाबद्दल काय म्हणले आहे याचा आढावा घेऊया का?
0: क्या बात है, क्या बात है. काहीच हरकत नाही कविताजी, अतिशय उत्तम विचार आहे. आणि गणेश पुराणामध्ये गणेशाचं सहस्त्रनाम सुद्धा येतं बरं का. आपल्याला सगळ्या म्हणजे सहस्त्रनामांविषयी जरी बोलता आलं नाही तरी काही महत्वाची नावं, महत्वाच्या नावांची चर्चा आपण नक्कीच करू शकतो.
1: हो ना, तेच तसाच हरिभाऊ माझा काहीसा विचार आहे आणि मुख्य म्हणजे तुमचा माझा विचार जुळलेला आहे आज, त्याच्यामुळे आज आपण गणेशाच्या विविध नावांविषयी चर्चा करूयात. अगदी सुरुवात म्हणजे गणपती, इथपासूनच आपण नावांची सुरुवात करू शकतो. कारण या एका नावाला देखील इतक्या छटा आहेत ना, इतके अर्थ आहेत की आपला पूर्ण एपिसोड गणपती ह्या नावावरच होऊ शकतो.
0: खरे खरे कविताजी, हा गणपतीतला गण म्हणजे वर्ग, समूह, देवांचा समुदाय वा, आणि त्याचा हा अधिपती, त्याचा पती, पती म्हणजे मालक,
1: स्वामी,
0: असा हा गणपती विश्वव्यापक असलेला गणांचा पती असा या शब्दाचा अर्थ गणेश पुराणामध्ये दिलेला आहे.
1: हो, अहो गणेश पुराणात गण ह्याचा अर्थ असा पण दिलेला आहे की सत, चित आणि आनंद अशा तीन जणांचा पती तो गणपती, म्हणजे अर्थात तो सत्ता, ज्ञान आणि सुखाचं रक्षण करतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा अवस्थांच्या पलीकडे असलेला हा गणपती समाधी स्वरूप आहे, म्हणूनही तो गणपती आहे. तसंच परा, पश्चंती, मध्यमाय हे जे वाणीचे प्रकार आहेत याही पलीकडे जाऊन तो तुर्य अवस्थेमध्ये स्थित आहे, म्हणून तो गणपती आहे. पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग ह्या तीन गणांचा पती असल्यानेही तो गणपती म्हणून ओळखला जातो.
0: वा क्या बात आहे कविताजी, तुम्ही जे सच्चित आनंद सांगितलं ना, हा सच्चिदानंद स्वरूप आहे.
1: सच्चिदानंद स्वरूप आहे
0: आणि सच्चिदानंद म्हणजे सत, म्हणजे सत्य.
1: हो हो,
0: आपले जे आनंद आपण म्हणतो ना, पेढा खाल्ला, पेढा खाल्ला त्याचा आनंद संपला,
1: संपला,
0: हा सत्य नाहीये,
1: नाही
0: तो तेवढा पुरता आहे,
1: चिरकाळ टिकणार,
0: चिरकाळ टिकणारा नाहीये. बरं, पेढा सुद्धा तुम्हाला समजा 100 पेढे दिले तुम्ही खाल काय? नाही खाणार. म्हणजे तो जरी एक पेढा खाण्यातला आनंद जो आहे तो 100 पेढ्यातला नाहीये.
1: नाही,
0: पण हा जो गणपतीचा अर्थ आहे तो कायम असलेला आनंद आहे,
1: अगदी,
0: म्हणजे तो सच्चिद आहे आणि आनंद आहे,
1: आनंद आहे.
0: असा हा आनंद जो आहे ना, हा ज्योतिष शास्त्रानुसार जो आहे तो देवगण, मानवगण आणि राक्षसगण.
1: हो,
0: म्हणजे आपण जेव्हा नाव ठेवतो मुलाचं तेव्हा त्याचा गण कोणता ते पण
1: विचारतो.
0: मनुष्यगण, राक्षसगण आणि देवगण,
1: देवगण
0: या तीनही गणांचा स्वामी असा तो असल्यामुळे त्याला गणपती असं म्हटलंय बरं का. आचार्य यास्कांनी निरुक्त या ग्रंथाच्या दैवत कांडामध्ये 7व्या अध्यायात म्हटलंय की सत्व, रज आणि तम या गुणांचा एकमत्व अधिपती परमात्मा हा गणपती आहे, म्हणून तो गणपती आहे.
1: हरिभाऊ, तुम्ही जसं हे सांगितलं तसं छंदशास्त्रानुसार छंदांचे पण 8 प्रकार पडतात आणि अक्षर म्हणजे गण आणि त्याचा अधिपती असा हा गणपती असा गणेश पुराणात उल्लेख येतो. तर काही ठिकाणी गण राक्षसाचा वध करणारा तो गणपती असा गणपतीचा उल्लेख येतोय.
0: अहो कविताजी, ब्रह्मवेवर तो पुराणामध्ये गण या शब्दाचा अर्थ ग आणि न असा वेगवेगळा दिलाय बरं का.
1: हो का.
0: ग म्हणजे ज्ञान, आणि ण म्हणजे मोक्षाची देवता.
1: ओहो,
0: म्हणजे जी देवता आपल्याला ज्ञान देते,
1: अगदी
0: मोक्षाकडे घेऊन जाते, ती देवता म्हणजे गणपती.
1: बापरे, किती हे अर्थ आहेत गणपती ह्या एका शब्दाचे. खरंच किती छटा आहेत या शब्दांमध्ये, नाही का हरिभाऊ? मला असं वाटतं आपण पुढच्या नावाकडे काही वळणारच नाहीये, इथेच अडकून राहणार आहोत गणपती या शब्दामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही अजून एखादं नाव तरी सुचवा आता पुढचं.
0: अहो, गणपतीची हजारो नाव आहेत.
1: हो,
0: मुद्गल पुराणामध्ये गणपतीला एकदंत म्हटलंय.
1: हो,
0: आता या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ जो आहे ना, तो माया आणि दंत.
1: हो,
0: म्हणजे माया चालक.
1: हो,
0: म्हणजे एकदंत.
1: हो,
0: स्वतः माया आणि स्वतः माया चालक असा हा दोन्ही
1: आहे हरिभाऊ. हा अर्थ मात्र मला नक्की माहित होता हा, कारण मुद्गल पुराणात ना असंही आढळतं म्हणजे ह्या एकदंत नावाविषयी की त्याचा जो म्हणजे गणपतीचा तो पूर्ण दात आहे ना तो सगुणाचं रूप आहे, आणि जो अर्धा तुटलेला आहे ना तो गणपतीचं निर्गुण रूप मानलं जातं, म्हणजे अद्वैताचं प्रतिनिधित्व करणारा तो एक दात आहे. मात्र गणेशाने तो दात आपल्या हातात धरलेला आहे. थोडक्यात अशा म्हणजे एकदंताच्या दर्शनाने आपण सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपाची गणपतीची उपासना करायला हवी आहे, असं जणू हे एकदंताचं रूप आपल्याला सांगत असतं.
0: क्या बात आहे, तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यावर मला तर छान आठवलं हो, कि तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, आणि सगुण निर्गुण एकू गोविंदू रे.
1: हो,
0: तसा हा तुम्ही जो आता सांगितला अर्थ, याच्यामध्ये सगुण रूपी पूर्ण दात आणि निर्गुण रूपी अर्धा, असा हा सगुण निर्गुण दोघांचाही कविताजी. शिवाय आणखीन एक नाव गणपतीचं अगदी सरसकट आपल्याला माहिती आहे बरं का?
1: कुठलं?
0: ते नाव म्हणजे वक्रतुंड.
1: हो,
0: खर तर वक्रतुंड हे जर आपण कोणाला म्हंटल तर त्याला वाईट वाटेल,
1: अर्थ होतो.
0: पण त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
1: सोंड हो गणपतीची, त्याच्यामुळे नाव वक्रतुंड असावं त्यांचं.
0: नाही नाही नाही कविताजी, अहो याचा फार मोठा आध्यात्मिक अर्थ आहे बरं का?
1: अरे बापरे.
0: आणि तो उपनिषदामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विशद केलेला आहे.
1: बर,
0: असं बघा, शुद्ध ब्रह्मतत्व हे वक्र आहे.
1: हो,
0: असं उपनिषद सांगतं.
1: हो बरोबर,
0: म्हणजे आत्मस्वरूप, आत्म्याचे स्वरूप हे वक्र आहे.
1: ओ, एक नाव आठवलं गणपतीचं याच्यावरून, ते म्हणजे शूर्प कर्ण. आणि मला हे फार आवडतं बरं का नाव, म्हणजे ज्याचे कान सुपासारखे आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्ही म्हणता तसे ह्याच्या मागे पण आध्यात्मिक भूमिका आहे बरं का?
0: वा.
1: आता घराघरांमधून सूप जरी गायब झालं असलं ना तरी मी मात्र अजून सूप वापरते बरं का, घरामध्ये धान्य पाकडायला. आणि
0: हल्लीच्या मुलींना सूप पाकडायला जमत नाही.
1: आधी सूप म्हणजे काय हे पण समजावून सांगायला लागेल. आणि सूपात जसं भरपूर धान्य मावतं ना, आणि स्वच्छ करताना ते पाखडलं की त्यातला कचरा निघून जातो आणि चांगलं धान्य सुपात राहतं, तसं या शूर्प कर्ण या नावाचा अर्थ आहे. ते म्हणजे गणपती मायेचा कचरा काढून टाकतो आणि शुद्ध ब्रह्मज्ञान तेवढं आपल्याला देतो. म्हणजे योग्य तेच ऐकण्याची आपल्याला बुद्धी देतो. सुपासारखं भरपूर ऐकायचं आणि कचरा बाजूला काढून योग्य तेवढंच आत्मसात करायचं, तेवढंच आपल्या आतमध्ये घ्यायचं, अशी बुद्धी जो देतो तो म्हणजे शूर्प कर्ण. म्हणजे थोडक्यात श्रवणाचे सामर्थ्य श्री गणपती देतो. ऐकण्याचा विवेक असला पाहिजे आणि तो विवेक जी देवता देते तो म्हणजे शूर्प कर्ण.
0: क्या बात आहे कविताजी, खरंच खूप छान तुम्ही अर्थ समजून सांगितलं.
1: हो, अशी खरंच म्हणजे कितीतरी नावं आठवत आहेत गणपतीची की जी आपण नेहमी वापरतो पण त्याचे अर्थ आपल्याला माहीत नसतात, नाही का? बऱ्याचदा गणपतीला लंबोदर म्हणतात, गजमुख म्हणतात. गजमुख या शब्दाचा अर्थ होतो ओंकार, आणि गणपती हा ओंकार स्वरूप आहे म्हणून त्याला गजमुख म्हणतात.
0: अहो कविताजी, म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय ना, ओम नमो जी आद्या.
1: हो, हो.
0: हा अभंगही पण आपण ऐकू बरं
1: का? ऐकू ऐकू नक्की. आणि श्री गणपतीचं गणेश पुराणातले अजून एक नाव म्हणजे माहितीये का हरिभाऊ? शूलपाणी आणि भालचंद्र.
0: अरे वा.
1: कारण उग्र दैत्य हा जो राक्षस होता त्याच्या वधासाठी खरं हा अवतार झालेला होता. आणि मग म्हणजे अवतारामध्ये श्री गणपतीच्या उपनयन प्रसंगी म्हणजे मौंजीच्या वेळेला शिव आणि पार्वतीने गणपतीस दोघांनी मिळून त्रिशूळ आणि चंद्र दिलेला आहे.
0: क्या बात है.
1: आणि त्रिशूळ म्हणजे सामर्थ्य आणि चंद्र म्हणजे शांतता. खरं म्हणजे हे दोन्ही शस्त्र एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत, पण तरी पण त्यातला संदेश हाच आहे की शक्यतो प्रथम शांतीने राहावं, परंतु जर युद्धाची वेळ आलीच तर तितक्याच शांतपणे आणि संयमतेने युद्ध करता आलं पाहिजे. आणि संयम आणि युद्ध जिंकता येतं हे तर म्हणजे इतिहास सांगतोच आपल्याला. आणि हे अगदी आजच्या काळात आपण जास्त लक्षात ठेवायला हवं, कारण जोवर आपल्या धर्मावर आज येत नाही ना तोपर्यंत शांतपणे परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. पण धर्मावरती जर आक्रमण होत असेल तर मात्र आपल्याला सामर्थ्य दाखवता आलं पाहिजे, हेच या दोन्ही नावामधून शिकायला पाहिजे, नाही का?
0: कविताजी, एकूणच गणपती बाप्पा हे आपलं लाडकं दैवत आहे बरं का?
1: हो अगदी.
0: त्याचं नाव समजून घेणं हे अधिकच इंटरेस्टिंग आहे.
1: हो ना.
0: गणपती अथर्व शीर्षात तर गणपतीला प्रत्यक्ष परमात्माच म्हटलंय.
1: हो हो.
0: त्यांच्यात म्हटलेलं आहे त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, त्वमेव केवलं करतासी, त्वमेव केवलं धरतासी, त्वमेव केवलं हरतासी, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी.
1: खरंय हरिभाऊ. आणि या ओंकार स्वरूपी गजाननाला गणपतीला माझा अगदी साष्टांग नमस्कार आहे, माझा बाप्पा हे फार लाडकं दैवत आहे. आणि श्री गणपतीचे हे रूप सगळ्यांना नक्की इच्छित फल देवो आणि पारमार्थिक गती देवो, हीच त्याच्या चरणी खरं म्हणजे आज आत्मीय प्रार्थना करते.
0: अगदी खरं आहे कविताजी. पण आता आपली वेळ होत आली बरं का?
1: हो.
0: आणि तुम्ही ते चक्क आज लक्षात ठेवलेलं दिसतंय.
1: कारण घरी गणपती बसलेले ना, काही गडबडीत आहे म्हणून आज माझ्या लक्षात राहिलीये वेळ.
0: ठीक आहे, आपण सांगूयात आपल्या श्रोत्यांना की भेटत राहूया या वृत्तीच्या निवृत्तीतून.
1: हो, धन्यवाद.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार दत्ता नाईक उर्फ एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक चित्रपट गीतं. रसिक हो, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं 1967 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मधुचंद्र या चित्रपटातील एक मस्त गीत. मधुचंद्र या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राजदत्त. प्रमुख भूमिकेत होते डॉक्टर काशीनाथ घाणेकर, उमा भेंडे, श्रीकांत मोघे, राजा परांजपे, मास्टर सचिन. मधुचंद्र या चित्रपटाची दोन वैशिष्ट्ये सांगता येतील. एक, दिग्दर्शक राजदत्त यांचा तो पहिलाच चित्रपट होता. आणि दुसरं, आधी केवळ नाट्यकलावंत असलेले काशीनाथ घाणेकर या सिनेमामुळे नायक म्हणून चमकले आणि मोठे चित्रपट अभिनेते म्हणून उदयाला आले. ग. दि. माडगुळकर यांनी मधुचंद्र या चित्रपटासाठी एकापेक्षा एक सुंदर गाणी लिहिली. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी, हे गाणं गदिमांच्या कल्पनाशक्तीचा, उपमा अलंकावरील त्यांच्या हुकुमतीचा अवघ्या थोडक्या शब्दात श्रोत्यांना रोमॅन्टिक मूडमध्ये नेणाऱ्या जादुई लेखणीचा पुरावाच आहे. महेंद्र कपूर, मातृभाषा मराठी नसूनही अनेक मराठी गाणी स्वतःच्या आवाजाने मेहनतीने अजरामर करणारा हा कलावंत. या गाण्यातील चिंचेचे झाड या शब्दांच्या उच्चारावर खूप मेहनत घेऊन त्यांनी हे गाणं किती सहजतेनं गायलं आहे बघा. मधुचंद्रासाठी एखाद्या चांगल्या पर्यटन स्थळी जायला न मिळाल्याबद्दल चित्रपटाची नायिका उमा नायकाकडे म्हणजे काशीनाथ घाणेकर यांच्याकडे तक्रार करत असते. हे गाणं आहे त्यावर तिची समजूत काढतानाचे. या गाण्यात गदिमांनी दिलेल्या उपमा फारच सुंदर होत्या. ते समोरच्या चिंचेच्या झाडाला काश्मीरमधील चिनार वृक्षासम भासवतात आणि नायिकेला जणू काश्मीरी नवतरुणी असल्याचे सांगतात. समोरच्या ओढ्याला पाहून ते म्हणतात, बघ निळसर पाणी झेलमचे जुळे जुळे. अहो इतकंच नाही तर वाळलेल्या गवताचाही उद्धार करून ते म्हणतात, हे गवत नव्हे गे पिवळे केशर मळे. रसिक हो, गदिमांच्या या शब्दांनी सह्याद्रीच्या डोंगरावरील वाळलेलं गवतसुद्धा मनस्वी खुश झालं असेल. ऐकूया मधुचंद्र या चित्रपटातील हे गीत. गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं, आवाज महेंद्र कपूर यांचा आणि संगीत एन दत्ता यांचे.

संगीतकार एन दत्ता, दत्ता बाबूराव नाईक हे त्यांचं खरं नाव. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1927 रोजी गोव्याच्या आरोबा या गावी झाला. ते खरं तर मराठीपेक्षा हिंदीमध्ये खूप प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात खूप छान छान गाणी दिली आहेत. ते बी आर चोप्रांच्या चित्रपटांचे संगीतकार होते. बी आर चोप्रांकडचा एन दत्ता यांचा उल्लेखनीय चित्रपट म्हणजे धूल का फूल. त्याकाळी पहिल्या 10 संगीतकारांमध्ये एन दत्ता यांचं नाव घेतलं जायचं. दत्ता नाईक हे वयाच्या 12व्या वर्षी संगीत शिकण्यासाठी आणि संगीतात कारकीर्द घडवण्यासाठी मुंबईला आले. देवधर संगीत विद्यालयात संगीताचे रितसर शिक्षण त्यांनी घेतलं. सुरुवातीला काही काळ संगीतकार हेमंत केदार यांच्याकडे काम केल्यानंतर आणि संगीतकार गुलाम हैदर यांच्याकडे मिळालेल्या समृद्ध अनुभवामुळे त्यांच्यातील प्रगल्भ संगीतकार अधिकाधिक बहरत गेला. रस्त्यावरच्या ऑर्केस्ट्रामध्ये ते भाग घेत असत. एकदा प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांनी त्यांना तिथे परफॉर्म करताना पाहिलं आणि बर्मनदादांनी प्रभावित होऊन एन दत्ता यांना आपला सहाय्यक संगीत दिग्दर्शक केलं. त्यांनी सचिन देव बर्मन यांचे सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून समर्थपणे काम केलं. एन दत्ता यांनी त्या काळी मराठीत देखील काही थोड्याच चित्रपटांना संगीत दिले, पण त्यांनी जी गाणी दिली ती खूप चांगली होती आणि खूप लोकप्रिय देखील झाली. श्रोते हो, आता ऐकूया 1979 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मामा भाच्चे या चित्रपटातील विक्रम गोखले आणि कानन कौशल उर्फ इंदुमती पैंगणकर यांच्यावर चित्रित झालेलं, संगीतकार एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं, जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं, महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं एक हळुवार प्रेमगीत.

मंडळी आता ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील एक सुंदर द्वंद्वगीत. बाळा गाऊ कशी अंगाई हा 1977 या वर्षी प्रदर्शित झालेला एक सामाजिक चित्रपट. या चित्रपटाची कथा पटकथा संवाद होते मधुसूदन कालेलकर यांचे, तर दिग्दर्शक होते कमलाकर तोरणे. प्रमुख भूमिकेत होते आशा काळे, नयनतारा आणि विक्रम गोखले. या चित्रपटातील सगळी गाणी खूप छान होती आणि ती सर्व लोकप्रिय देखील झाली. बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटाच्या संगीतासाठी 1977 या वर्षीचे उत्कृष्ट संगीतकाराचे महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक एन दत्ता यांना मिळाले होते. श्रोते हो, हे गाणं भारताचं भूनंदनवन काश्मीरच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालं आहे नायक विक्रम गोखले आणि नयनतारा यांच्यावर. आवाज आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांचा, गीत जगदीश खेबुडकर यांचं, संगीत अर्थात एन दत्ता यांचं. मंडळी, या गाण्यातलं फारसं न ऐकलं जाणारं कडवं खास आपल्यासाठी. अशी हिरवळीची शाल पांघरावी, लाली फळांची गाली चढावी, हळूहळू वारा झंकारी तारा, आळवीत प्रीतीचे संगीत साजणा, धुंदीत गाऊ मस्तीत राहू, छेडीत जाऊ आज प्रीत साजणा.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार दत्ता नाईक उर्फ एन दत्ता यांची काही निवडक चित्रपट गीत. रसिक हो, यानंतर ऐकूया संगीतकार एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं परिस्थितीने गांजलेल्या दुबळं झालेल्या मनाला प्रेरणा देणारं एक दिलखुलास गीत. कवी गीतकार ग. दि. माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आलेलं हे गीत आहे 1967 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मधुचंद्र या चित्रपटातील. माणसाचं मन कधीकधी एखाद्या छोट्या तात्कालिक अडचणींनी सुद्धा उदास होऊन जातं. मनाला नैराश्य येतं. जगण्याचा सगळा व्यवहार व्यर्थ वाटू लागतो. जगात सगळीकडे अर्थशून्यताच दिसू लागते. अशा वेळी एखाद्या कलंदर मित्राने दिलासा द्यावा आणि आपला आत्मविश्वास हळूहळू पुन्हा परतू लागावा तसं काहीसं हे गाणं ऐकल्यावर वाटतं. गीतकाराचे जीवनाकडे बघण्याचे सकारात्मक आशावादी उत्साही दृष्टिकोन स्वीकारण्याचे पहिल्याच ओळीतील आवाहन श्रोत्यांच्या मनाला थेट भिडतं. सर्व संकटांना आव्हानांना सामोरं जात जीवन समरसून जगावं हा संदेश आहे या गीतात. गदिमा या गीतात सांगतात, फूल हे उन्हाने सुकून जाणार असतं, त्याचं आयुष्य फक्त एक दिवसाचंच असतं, तरीही ते ऊन पावसाचं भय न बाळगता जगावर सुगंधाचा वर्षाव हसत हसत करतं. तसं चिंता सोडून देऊन येणाऱ्या प्रत्येक क्षणात नवनवे सुख शोधून आनंदाने त्याचा स्वीकार करून निराशेमुळे वाटणारा मनाचा दुबळेपणा झटकून टाकावा. कालचा दिवस वाईट गेला म्हणून उद्याचा वाईटच जाईल असं का समजावं? उगाच मनात निराशेला थारा न देता जीवनाचा आनंद घ्यावा. इतरांसाठी जीवाला जीव द्यायला शिकावं. या गाण्यात ग. दि. माडगुळकर यांच्या लेखणीतून शब्द नाही तर अवघ्या जीवनातला आशावाद उतरला आहे आणि एन. दत्ता यांनी तो तितक्याच उत्कटतेने स्वरबद्ध करून महेंद्र कपूर यांच्या गळ्यातून सर्व दूर रसिकांपर्यंत पोहोचवला आहे. दमदार, कसदार आणि आश्वासक सूर म्हणजे महेंद्र कपूर. या गाण्यासाठी महेंद्र कपूर यांची निवड किती सार्थ आहे बघा. ज्याच्या मनात जगण्याविषयीची आशा संपत चालली आहे, जगण्यातला आनंद मावळत चालला आहे, अशा सर्वांच्या मनाला आशेचा किरण दाखवणारं गदिमांनी लिहिलेलं आहे हे गीत. सुमधूर स्वरांचं तोरण बांधणाऱ्या, जगण्याची आनंदवाट दाखवणाऱ्या या गीताच्या सूरतालावर डोलूया आणि ऐकूया मनात उत्साहाच्या कलंदरपणाच्या लहरी उमटवणारं चेतनामय असं हे सुंदर गीत. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा.

मित्रांनो, आता यानंतर ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील एक क्लासिक गीत. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे अभिनेत्री आशा काळे यांच्यावर. या गाण्यामध्ये संगीतकार एन दत्ता यांनी सतार या वाद्याचा इतका सुंदर आणि परिणामकारक वापर केला आहे की हे गाणं आशा भोसले आणि सतार यांचं द्वंद्वगीत असल्यासारखं वाटतं. ऐकूया जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं आशा भोसले यांच्या आवाजानं आणि सतारीच्या अप्रतिम साथीनं सजलेलं हे गीत. माझ्या मनी प्रियाची मी तार छेडीते संसार मांडते.

1969 या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट अपराध। रसिक हो, या चित्रपटाची कथा आणि निर्मिती होती शरद पिळगावकर यांची। दिग्दर्शक होते राजदत्त आणि पटकथा संवाद गीते होती मधुसूदन कालेलकर यांची। हे आहे त्या काळातील प्रेमात वेडे झालेल्या प्रियकर प्रेयसीचं संयत प्रेम व्यक्त करणारं गीत। पहिल्या नजरेतलं प्रेम ज्याला म्हणतात ते ह्या गाण्यात दाखवलं आहे। अपराध या चित्रपटाच्या संगीतासाठी 1969 या वर्षीचे उत्कृष्ट संगीतकाराचे महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक एन दत्ता यांना मिळाले होते। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेचे हे गीत आहे भैरवी या रागावर आधारित असलेलं एक सुंदर प्रेमगीत। आवाज आहे संगीतकार एन दत्ता यांचे आवडते गायक, हळूवार आणि बुलंद अशी सर्व प्रकारची गाणी तितक्याच ताकदीनं सहजपणे गाणारे गायक महेंद्र कपूर आणि गोड गळ्याच्या गायिका सुमन कल्याणपूर यांचा। चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे रमेश देव आणि सीमा यांच्यावर। मंडळी, या गाण्यातलं फारसं न ऐकलं जाणारं कडवं खास आपल्यासाठी। जुळता डोळे एका वेळी धीट पापणी झुकली खाली, जुळता डोळे एका वेळी धीट पापणी झुकली खाली, खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात।

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार दत्ता नाईक उर्फ एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची